0: scheme. Defense Minister Rajnath Singh will attend the 279th Annual Day of the Defense Accounts Department, DAD, in New Delhi today. On the occasion, the Defense Minister is scheduled to launch various IT initiatives of DAD. These include the integration of the Indian Army Financial Information System and Department's Saksham platform, the revamped National Compilation System for the Ministry of Defense, and the Payment Routing and Integrated System Management platform for introducing Treasury single account payments in the Ministry of Defense. New Delhi will host a textile conclave today to discuss emerging technologies in the textile sector. Addressing a press conference in New Delhi, National General Secretary of Laghu Udyog Bharati, Om Prakash Gupta, informed the conclave will bring together 400 micro and small industries associated with the textile sector from across the country. Commerce and Industry Minister Piyush Goyal had a meeting with Poland's Finance and Economy Minister Andrzej Zomanski on the sidelines of the G20 Trade Ministers meeting. In a social media post, Mr. Goyal said that they discussed new avenues to further strengthen trade and investment ties. Both the ministers also discussed that how the India-EU FTA can create new opportunities for businesses and deepen economic cooperation between India and Poland. India Meteorological Department, IMD, has forecast heavy rainfall along with thunderstorms and lightning over coastal Karnataka, Kerala, Mahi, interior Karnataka, Tamil Nadu, Puducherry and Karaikal today. The IMD predicted similar conditions in Nagaland, Manipur, Mizoram and Tripura today. In men's cricket, India crushed the West Indies by 8 wickets in the second ODI of the 3-match series at Barsapada Cricket Stadium in Guwahati last night, taking an unassailable 2-0 lead. Put into bat, West Indies posted their highest ever ODI total of 405 for 7. India comfortably chased down the target in 43.3 overs, losing only 2 wickets. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी पुणे माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची घोषणा. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एक दिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजीत सुवर्णपदक. आणि यंदाच्या मान्सूनच्या हंगामात राज्यात सरासरीच्या 81% पाऊस. आता सविस्तर बातम्या. केंद्र सरकारनं 2027-28 रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किंमत अर्थात एमएसपीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहारविषयक समितीच्या बैठकीत या वाढीला मंजुरी देण्यात आली. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. करडईच्या किमान आधारभूत किमती सर्वाधिक 675 रुपये प्रति क्विंटल तर मोहरीच्या एमएसपीमध्ये 413 रुपये प्रति क्विंटल वाढ करण्यात आली आहे. मसूर 390 रुपये, ज्वारी 336 रुपये, हरभरा 83 रुपये आणि गहू 25 रुपये प्रति क्विंटल अशी वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय अर्थसंकल्पातील घोषणेनुसार सरासरी उत्पादन खर्चाच्या किमान 1.5 किमान आधारभूत किंमत ठेवण्याचं धोरण कायम ठेवण्यात आलं आहे. अन्नधान्याबरोबरच डाळी आणि तेलबियांचं उत्पादन वाढवण्यासाठी सरकारनं या पिकांना तुलनेनं अधिक एमएसपी देण्यावर भर दिला आहे. दरम्यान एमएसपी योजनेअंतर्गत खरेदी केलेल्या धान आणि भरड धान्याची रक्कम संबंधित शेतकऱ्यांना वेळेत मिळावी यासाठी प्रलंबित देयकं तातडीनं अदा करण्याचे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित यंत्रणांना दिले. पणन हंगाम 2025-26 राज्यात एमएसपी अंतर्गत धानासह ज्वारी, मका, बाजरी आणि रागी या भरड धान्यांची खरेदी करण्यात आली असून शेतकऱ्यांना देण्यात आलेली रक्कम तसंच देण्याच्या प्रलंबित रकमेची विभागनिहाय माहितीही संकलित करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाशी विस्तृत चर्चा केली. एमपीएससीच्या अध्यक्षांची 3 महिन्यात न्यायालयीन चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल. एमपीएससी सचिवांची तात्काळ बदली केली जाईल. सर्व परीक्षा ऑफलाईनच होतील याबाबत

0: विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याशिवाय कोणताही वेगळा निर्णय होणार नाही, तसंच 30,000 रिक्त पदांची भरती केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतर उद्या होणारं आंदोलन स्थगित करण्याची घोषणा विद्यार्थ्यांनी केली आहे. राज्यातल्या भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि उमेदवाराभिमुख करण्यासाठी उच्चस्तरीय कृती समिती सर्व बाबींचा सखोल अभ्यास करेल आणि 3 महिन्यात राज्य शासनाला अहवाल सादर केला जाईल अशी माहिती कृती समितीच्या अध्यक्ष आणि राज्याच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी काल नाशिकमध्ये दिली. राज्यातल्या तरुणांच्या संशोधनामुळे महाराष्ट्र जगासाठी दिशादर्शक बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत व्यक्त केला. गेट्स फाउंडेशन आणि समग्र संस्थेच्या समन्वयानं आयोजित द गव्हर्नन्स चॅलेंज या स्पर्धेच्या चौथ्या आवृत्तीमधील विजेत्यांना फडणवीस यांच्या हस्ते पारितोषिकं प्रदान करण्यात आली, त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. महाराष्ट्राला 2035 पर्यंत संशोधनाच्या दृष्टीनं विकसित करण्यासाठी नवकल्पनांचा आविष्कार हा या स्पर्धेचा विषय होता. ही केवळ स्पर्धा नसून महाराष्ट्रासह देशाच्या भावी प्रशासकीय रचनेला आकार देणाऱ्या प्रतिभा आणि कल्पना शोधण्याचा उपक्रम आहे. 2047 पर्यंत विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यात युवकांची भूमिका महत्वाची ठरणार आहे असं फडणवीस म्हणाले. संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन आणि जलस्रोतांचं बळकटीकरण करा, टँकर हा शेवटचा पर्याय ठेवा असे निर्देश पाणी पुरवठा आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी काल दिले. छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे विभागातल्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगानं मुंबईत झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. नाला खोलीकरण आणि जलसंधारणाची कामं वेगानं पूर्ण करणं आणि 75% अधिक पूर्ण झालेल्या पाणी पुरवठा योजना तातडीनं सुरू करण्यावर भर देण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. तसंच सर्व जिल्ह्यांचे टंचाई आराखडे 15 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करून अनधिकृत पाणी उपसा तातडीनं रोखावा असे निर्देशही त्यांनी दिले. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया देशातल्या स्थानिक उत्पादनाचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणाऱ्या व्होकल फॉर लोकल या मोहिमेविषयी.
1: आयात केलेली किंवा जागतिक कंपन्यांचीच उत्पादनं चांगली अशी भारतीयांची मानसिकता झाली होती. बाजारपेठेत सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग तसंच कारागिरांना मर्यादित स्थान होतं. देशी उत्पादनांना मागणी कमी होती. व्होकल फॉर लोकल मोहिमेनं भारतीयांना आपल्या हातातली वस्तू कुठे तयार झाली आहे याकडे लक्ष देण्याचं आणि गुणवत्ता चांगली असल्यास स्थानिक उत्पादनाची निवड करण्याचं आवाहन केलं. यात कोणतीही आयात शुल्क वाढ, बंदी किंवा सक्ती नव्हती. केवळ वेगळ्या पद्धतीनं खरेदी करण्याचं आवाहन होतं. मोठ्या कंपन्या आणि आयात वस्तूंमुळे गमावलेली बाजारपेठ स्थानिक उद्योगांनी आणि कारागिरांनी पुन्हा मिळवली. ग्राहकांची दैनंदिन खरेदी देशाच्या आत्मनिर्भरतेशी जोडली गेली. या विशिष्ट उपक्रमामुळे सरकारी तिजोरीवर मात्र कोणताही आर्थिक भार पडला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी सेवा म्हणजे पिढ्यांपिढ्यांनी निर्माण केलेल्या गोष्टींचं जतन करणे, म्हणजेच भारतातील कारागीर, हातमाग आणि विश्वकर्मा परंपरांना प्रतिष्ठा, आधार आणि भरभराटीची संधी मिळवून देणे हेच होय. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे, पुणे.
0: महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या पुणे शाखेचे संचालक जयराम फगरे यांचं नुकतंच निधन झालं. ते 95 वर्षांचे होते. हिंदी भाषेच्या प्रचार आणि प्रसारासाठी कार्यरत असणारे फगरे यांनी पुण्याच्या नुमवी प्रशालेत 35 वर्ष हिंदी भाषेचं अध्यापन केलं. अमरेंद्र मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं. गुवाहाटी इथं काल झालेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं वेस्ट इंडिजचा 8 गडी आणि 39 चेंडू राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजनं 7 गडी गमावून 405 धावा केल्या होत्या. हे लक्ष्य गाठताना रोहित शर्मानं केलेली शानदार शतकी खेळी आणि कर्णधार शुभमन गिलच्या वेगवान नाबाद द्विशतकी खेळाच्या जोरावर भारतानं हा विजय साकार केला. रोहित शर्मानं एकदिवसीय कारकिर्दीतील 12,000 धावांचा टप्पा पूर्ण केला आहे. या सामन्यात भारतानं एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा धावांचा पाठलाग केला आहे. पुण्याच्या शर्वरी इनामदार यांनी कॅनडातल्या विनिपेग इथं झालेल्या राष्ट्रकुल भारतोलन स्पर्धेत

55 किलो वजनी गटात 9 सुवर्ण पदकांसह 1 रौप्य पदक पटकावलं. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत कालही भारतीय खेळाडूंनी शानदार कामगिरी केली. महाराष्ट्राचा साहिल जाधव आणि चिकिता तनीपर्थी या भारतीय जोडीनं तिरंदाजीमध्ये अंतिम सामन्यात दक्षिण कोरियावर रोमहर्षक विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं. सातारा जिल्ह्यातल्या साहिल जाधवच्या अचूक नेमबाजीमुळे महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रातही या कामगिरीचं विशेष कौतुक होत आहे. या सुवर्णपदकाबरोबरच भारतानं 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिकसाठी तिरंदाजीतला कोटाही निश्चित केला आहे. या विजयामुळे आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात 10 सुवर्ण 21 रौप्य आणि 29 कांस्य पदकांसह एकंदर 60 पदकं जमा झाली आहेत. यंदाच्या वर्षी जून ते सप्टेंबर या मान्सूनच्या हंगामात देशभरात दीर्घकालीन सरासरीच्या 87% तर राज्यात सरासरीच्या 81% पाऊस पडल्याची माहिती भारतीय हवामान विभागानं काल दिली. नाशिक आणि पालघर हे दोन जिल्हे वगळता राज्यातल्या इतर सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली. सोलापूर, अहिल्यानगर, लातूर, अकोला, नागपूरसह 20 जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या 20% कमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान. कोल्हापूर शहर आणि परिसरात सलग 2 दिवस जोरदार पावसानं हजेरी लावली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आजही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. रब्बी हंगामासाठी पिकांच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्याची एमपीएससीच्या विद्यार्थ्यांची घोषणा. वेस्ट इंडिज विरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत भारताची 2-0 अशी विजयी आघाडी. शुभमन गिलचं वेगवान द्विशतक. आशियाई क्रीडा स्पर्धेत साताऱ्याच्या साहिल जाधवला तिरंदाजी सुवर्णपदक. आणि यंदाच्या मान्सूनच्या हंगामात राज्यात सरासरीच्या 81% पाऊस. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रसिकहो नमस्कार. न्यूज ऑन AIR ऍप आणि 100.1 मेगाहर्ट्झवर आपण ऐकताय आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी. आणि आपल्या या मनस्पर्शी कार्यक्रमात मी माधुरी रावराणे आपण सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आणि आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या छानशा गीतानं.

वेगळं सांगण्याची गरजच नाही. गाणं अर्थातच जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं, आणि या चित्रपटात त्यांचंही दर्शन झालं होतं, ज्यांना आपण गीतकार, लेखक, कलाकार म्हणून ओळखतो. पण ही जी सगळी ओळख मी दिलेली आहे, त्याहीपेक्षा गीतकार म्हणून त्यांची ओळख आपल्याला जास्त आहे, नाही का? बरं, मी आता कुणाविषयी बोलतीये हे सुद्धा सांगण्याची गरज नाही आहे, कारण आज पहाटेपासून त्यांच्यावर कार्यक्रम होत आहेत, आणि ते आज दुपारी म्हणजे संध्याकाळी अगदी 5 वाजेपर्यंत आमच्या FM वाहिनीवर, म्हणजे FM गोल्ड, FM रेनबो वाहिनीवर तर होतच राहणार आहेत रसिक हो. खरंच आपण आज गदिमानविषयी बोलतो आहे. संपूर्ण कार्यक्रम गदिमानवर नसेल, पण मला वाटतं आमच्या रोजच्याच कार्यक्रमात थोडा जर विचार केला तर किती गदिमांची गाणी लागतात. अगदी म्हणजे गदिमा नसते तर काय झालं असतं. खरंच ना, किती मोठं काम केलं आहे हो या लोकांनी, अक्षरशः उपकार केले आहेत. आणि इतकी सुंदर अशी छान शब्दांची पखरण करत सुंदर अशी गाणी बांधलेली आहेत ना, की ती गाणी ऐकतच राहावं. आता मी जसं मगाशी म्हटलं की आता अगदी लहानपणापासून जात नाही, म्हणजे अगदी शेटफळापासून जन्म कसा झाला आणि काय, कारण गदिमांवर आमच्याकडे अनेक कार्यक्रम आम्ही सगळ्यांनीच केलेले आहेत, सगळ्यांनीच केलेले आहेत, त्यामुळे या गोष्टींची आता पुन्हा पुनरावृत्ती करत नाही मी. पण तरीसुद्धा आपण गदिमांना किती वेगवेगळ्या रूपांमध्ये ओळखतो, एक लेखक म्हणून गदिमा, त्याच्यानंतर गीतकार म्हणून, त्याच्यानंतर अभिनेता म्हणून गदिमा, आणि गीतरामायणकार किंवा गीतगोपाल, अशा कितीतरी सुंदर रचना आपल्याला त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये त्यांनी केलेल्या, ज्या आज गाण्यांच्या रूपात आपण पाहतो. बरं, हे सगळं जे काही कुठे घडलं ते अगदी लहानपणापासून असलेले संस्कारच, नाही का? मग आईच्या तोंडच्या असलेल्या ओव्या किंवा गावातलं वातावरण असू देत, ह्या सगळ्या निसर्गाच्या आजूबाजूच्या एकूण वातावरणात घडलेले हे सगळे संस्कार होते. पण स्वातंत्र्यपूर्व काळ, स्वातंत्र्योत्तर काळ, या सगळ्या काळामध्ये जसजसं चित्रसिनेसृष्टी पुढे जात गेली, तसतसं मग गदिमा, बाबूजी, राजा परांजपे, ह्या त्रिकुटाने अक्षरशः कमाल केली. कमाल होय होय. आणि मग किती ते चित्रपट, किती ती गाणी सांगावीत, म्हणजे गीतकार म्हणून ही जी ओळख आहे गदिमांची, चित्रपटातली ही ओळख, त्याच्याही आधीची ओळख लेखक म्हणून त्यांना मिळवून दिलेली होती, आणि ती 1947 लोकशाहीर राम जोशी या चित्रपटातून. त्याआधीपासून गीतकार म्हणून ते वावरत होते. 1942 पहिला पाळणा हा गीतलेखन केलेला पहिला सिनेमा असला तरीसुद्धा त्यानंतरही बहिर्जी नाईक, जय मल्हार, कारस्थान या चित्रपटांची गाणी लिहिता लिहिता लोकशाहीर राम जोशीमध्ये ते गीतकाराचे लेखक म्हणून आपल्यासमोर आले. रसिक हो, गीतकाराचे लेखक, आणि मग बाबूराव पेंटर, व्ही शांताराम, आणि मग राजदत्तपर्यंत अनेक दिग्दर्शकांशी त्यांचा एक वेगळा लेखणीचा असा सूर जुळला असं म्हणायला हरकत नाही. पण त्याच्या आधी गीतकार म्हणून संगीतकारांच्या, खूप वेगवेगळ्या संगीतकारांच्या संगीताशी एक छान असा जुळलेला सूर होता. पहिला पाळणामध्ये गीतलेखन केलेल्या त्यांच्या गीत चित्रपटांचे संगीतकार होते सी बालाजी, बहिर्जी नाईकचे संगीतकार होते कशाळकर आणि टेंभे, आणि जय मल्हारचे संगीतकार होते दादा चांदेकर. लेखक आणि गीतकार म्हणून वाटचाल करून सुरू नंतर मग आलेले लोकशाहीर राम जोशीचे संगीतकार वसंत देसाईसुद्धा होते. म्हणजे पहा ना, आपण जेव्हा म्हणतो की बाबूजी गदिमा, पण त्याच्याही आधी ही जी सुरुवात झाली होती ही अशा तऱ्हेने झालेली होती, आणि त्याच्यानंतर मग वंदे मातरम म्हणा, बाबूजींशी जुळलेले सूर असतील, त्यांच्याशी असलेलं त्यांचं नातं असेल, त्यांची भांडणं असतील, एकूणच ज्या काही सगळ्या गोष्टी आपण त्यांच्या चरित्रामध्ये पाहतो, म्हणजे केवळ एकाच पुस्तकाच्या माध्यमातून त्यांचं चरित्र आपल्यासमोर आलेलं नाही आहे रसिक हो, म्हणजे वाटेवरल्या सावल्याने, पण इतरही अनेक पुस्तकांच्या माध्यमातून, मग ते व्यंकटेश माडगुळकरांनी लिहिलेलं असू देत, मग आणि कुणी लिहिलेली पुस्तकं असू देत, ही सगळी पुस्तकं ना ही बरंच काही सांगतात. पण त्याहीपेक्षा त्यांच्या चित्रपटातली गाणी म्हणा किंवा त्यांच्या चित्रपटातले एकूणच जे शब्द त्यांनी वापरलेले होते, माडगुळ विषयीचा त्यांचा आदर असेल, घराविषयीच्या गोष्टी असतील,

विसरता येणं शक्यच नाही आहे ना. गीता रामायण म्हणजे एक संपूर्ण रामायण जर एवढ्या पदांमध्ये आपल्यासमोर ते मांडलं त्यांनी आणि आपल्याला ते दिसलं की आपण कार्यक्रमाची सुरुवात खरं तर जगाच्या पाठीवर चित्रपटातल्या गीतानं केली होती, पण आत्ता यानंतर गीता रामायणातल्या या पदानं आपण आता पुढे जाणार आहोत.

पहा ना, गदिमा म्हणजे फक्त कवी नाही हो, गीतकार नाही, कथा, कविता, गीत, पटकथा, संवाद आणि शब्दांना विलक्षण असा जिवंतपणा देणारे प्रतिभावंत कलावंत म्हणून पाहूया. पण हे शब्दसुद्धा कमी ठरतील ना त्यांच्यावर. आपल्या मनात अशी कितीतरी गाणी आहेत जी आपण फक्त ऐकत नाही, आपण ती जगतो. पहा, कारण त्या गाण्यांच्या शब्दांमध्ये कुठेतरी आपल्यासुद्धा भावना दडलेल्या असतात. आणि अगदी साधा विचार केला तर पाहा ना की ऐकताना किती सहज साधी अशी वाटतात, म्हणजे इतकी सहज ती गाणी वाटतात ना, पण त्या भावना किंवा इतक्या साध्या शब्दात मांडण्याची ताकद त्यांच्या लेखणीत होती. बरं, त्या शब्दांना गावातल्या मातीचा गंधसुद्धा होता आणि त्याचबरोबर एक वेगळी उंचीसुद्धा गाठलेली होती रसिकहो. म्हणजे मग त्याच्यात प्रेम आहे, विरह आहे, भक्ती, निसर्ग, माणुसकी, अध्यात्म, गीतेचं, जीवनाचं तत्वज्ञान, असा कुठलाच विषय नाही जो गदिमांनी किंवा गदिमांच्या गीतांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाही. हे सगळं जेव्हा आपण पाहतो ना, तर लक्षात येतं की काय गदिमांनी केलं, किती मोठ्या गोष्टी केल्या. आणि म्हणूनच मी कार्यक्रमाची सुरुवात केली तेव्हा असं म्हटलेलं की गदिमा म्हणजे केवळ आपण म्हणतो गदिमा, बाबूजी, राजा परांजपे या त्रिकुटान, हो केलं, निश्चितच केलं. पण त्याच्या आधी, म्हणजे स्वातंत्र्याच्या थोडा आधी, स्वातंत्र्यानंतर सुद्धा काय केलं. चित्रपटाचं लेखन करत असताना, म्हणजे लोकशाहीर रामजोशी हा गदिमांनी लिहिलेला पहिला चित्रपट, त्याआधी चित्रपटात गाणी लिहायचे, भूमिकासुद्धा करायचे, हे तर आहेच. पण लेखक म्हणून चित्रपटात त्यांची वाटचाल सुरू झाली ती लोकशाहीर रामजोशी चित्रपटाच्या माध्यमातून. बाबूराव पेंटरांनी लोकशाहीर रामजोशी आणि विश्वामित्र हा एकच हिंदी चित्रपट दिग्दर्शित केला होता, त्यामुळे त्यांच्याबरोबर लेखक म्हणून गदिमांचा तसा फारसा काही संबंध आला नाही. पण व्ही शांताराम यांच्या चित्रपटांशी सुद्धा त्यांचा संबंध आला, आणि तो मराठी चित्रपटात नाही बरं का, तो दो आंखे बारा हात नवरंग या हिंदी चित्रपटात. पण म्हणजे ह्या जेव्हा गोष्टी आपल्या समोर येतात ना, तेव्हा पहा ना, म्हणजे असं वाटत की प्रभातचा आणि माडगुळकरांचा लेखक म्हणून प्रभातशी तसा कधी संबंध आला नाही, पण प्रभात सोडल्यावर एका चित्रपटापुरता का होईना त्यांचा संबंध आला. संत जनाबाई या चित्रपटात गोविंद घाणेकर या चित्रपटाचे दिग्दर्शक होते, आणि त्याच्यानंतर मग या चित्रपटात दिग्दर्शित केलेले शिवलीला, वंशाचा दिवा, धर्मपत्नी, त्यांनी हे चित्रपट गदिमांनी लिहिले होते रसिक हो. त्याच्यानंतर मग सीता स्वयंवर असू देत, मानाचं पान असू देत, प्रतापगड, कुबेराचं धन, इनमिन साडेतीन, अशा या चित्रपटांची जेव्हा नावं येतात तेव्हा मग लक्षात येतं. आता प्रभात आणि व्ही शांताराम यांच्या बरोबरीनं चित्रपटात नंतर मग भालजी पेंढारकर यांचंही एक वेगळं विश्व होतं म्हणूया आपण सिनेसृष्टीत. भालजी स्वतः लेखक होते. गदिमांनी त्यांचा कोणताही चित्रपट लिहिला नाही. त्यांच्या बहिर्जी नाईक, माझी जमीन या चित्रपटात भूमिका केल्या.

रसिक हो, नावं पण ऐका चित्रपटातली, बहिर्जी नाईक माझी जमीन, त्याच्यानंतर त्यांच्याच बहिर्जी नाईक ये रे माझ्या मागल्या, गाठ पडली ठकाठका या चित्रपटांची गाणी लिहिली, आणि गाठ पडली ठकाठकाचे दिग्दर्शक होते राजा परांजपे. पुढे त्याच्यानंतर मग गदिमा राजा परांजपे बाबूजी यांनी जी पुढे एकत्रितरित्या वाटचाल केली आणि ते एक यशस्वी वाटचालीचं एक वेगळं युग म्हणूया आपण त्याला, आणि त्याच्यानंतर मग आलेले चित्रपट पुढचं पाऊलं सुदैत किंवा लाखाची गोष्ट, पेडगावचे पाहणी, ऊन पाऊस, किती जगाच्या पाठीवर, सुवासिनी, पाठलाग, गुरु किल्ली, या चित्रपटातून लेखक दिग्दर्शक म्हणून एक वेगळं विश्व तर होतंच, पण तरीसुद्धा इथे गाणी लिहिणं किंवा आणखी संवाद लिहिणं हा हा सगळा भाग होता रसिक हो, सगळा भाग होता. आणि ही जी नावं जी सिनेसृष्टीच्या सुरुवातीची आहेत, म्हणजे मराठी सिनेसृष्टीच्या सुरुवातीची आहेत, तिथून जो आलेला संबंध आहे तो नंतर पुढे हा तसा राहिला. आणि सिनेसृष्टीतली जी मोठी माणसं ज्यांची आपण नावं घेतो त्या सगळ्यांसोबत कुठल्या ना कुठल्या प्रकारे गदिमांनी केलेलं काम जे आहे ते आपल्यासमोर आलेलं आहे, येत राहतं. आता गीतकार म्हणून जेव्हा आपण बोलत असतो तेव्हा वंदे मातरम चित्रपटात बाबूजी यांच्यासोबत गदिमांचा एक छान सुरू जुळला, नंतर मग गदिमांची गाणी, बाबूजींचं संगीत, असं सिनेसृष्टीत किंवा मराठी चित्रपटात एक युग निर्माण झालं. आणि त्या दोघांच्या युगाविषयी अनेक ठिकाणी लिहिलं गेलं आहे, बरं फक्त या दोघांवरच आधारित एक छान असं पुस्तकसुद्धा आहे, त्यामुळे मी फार त्याची पुनरावृत्ती करत नाही रसिक हो. पण एक गीतकार म्हणून गदिमा हे जेव्हा आले होते ना तेव्हा काही काही चांगले संगीतकार पण होते, चांगले छान संगीत देत होते, म्हणजे दादा चांदेकरांसारखी व्यक्ती तेव्हा होती, पण गदिमा आणि बाबूजींचं एक वेगळं असं नातं होतं असं म्हणायला काहीच हरकत नाही. जय मल्हारमधून मराठी चित्रपटामध्ये आलेली लावणी, त्यानंतर लोकशाहीर रामजोशीमध्ये रंगली, त्याच्यानंतर गदिमा यांची गाणी, वसंत देसाई यांच्या संगीताचा एक छान असा सूर सुरुवातीला जुळला, आणि मग ये रे माझ्या मागल्या, बाप माझा ब्रह्मचारी, स्वयंवर झाले सीतेचे, याच्यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपल्याला वसंत देसाई यांच्या संगीताच्या माध्यमातून बाबूजींची गाणी ऐकू आली. किती किती गोष्टी सांगाव्यात रसिक हो, किती गोष्टी सांगाव्यात. मग दत्ता डावजेकर असतील, मास्टर विनायक असतील, वसंत पवार असतील, यांच्यासोबत पण ही गाणी आलीच की. ती कधी लावणी होती, कधी बालगीतं होती, कधी आणि वेगळ्या बाजाची गाणी होती. इथे गदिमा होते, सतत होते रसिक हो, सतत होते. आणि त्याच्याबरोबरीनं अगदी चित्रपटातल्या पुरस्कारांच्या माध्यमातून त्या गीतांना, त्या चित्रपटांना मिळाले, ते कसे होते ते सुद्धा होते. आता लेखक म्हणून मधुसूदन कालेलकर स्वतः एक गीतकारसुद्धा होते, म्हणजे मधुसूदन कालेलकरांचे चित्रपट आणि चित्रपटांमधली गाणी ही खरोखरीच खूप छान आहेत, पण तरीसुद्धा काही चित्रपटांची गाणी ही बाबूजींकडून, गदिमांकडून लिहून घेण्यात आली होती. किती गोष्टी आहेत सांगण्याजोग्या, किती गोष्टी आहेत बोलण्याजोग्या. आणि जसे गीतरामायणाचे अनेक किस्से आहेत तसे चित्रपटातल्या गीतांचे सुद्धा वेगवेगळे किस्से आहेत, आणि ते किस्से आम्ही आमच्या अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून इथे मांडलेले आहेत. आता एक तुका झालासे कळसं या चित्रपटातलं हे गाणं ऐकूया आपण.

गदिमांविषयी बोलत असताना कसं होतं ना की नेमकं काय घ्यावं, कुठल्या गोष्टींविषयी सांगावं, बालगीतांविषयी बोलावं, आणखी जी वेगवेगळ्या प्रकारची छान अशी गाणी लिहिली आहेत त्यांच्याविषयी बोलावं. आज सकाळी गणेशनेही त्यांच्यावर मला वाटतं छान कार्यक्रम केलेला आहे. पण काही काही गोष्टी अशा आहेत ना, म्हणजे आपण त्यांना लेखक गीतकार म्हणून ओळखतो पण ते नटसुद्धा होते. आता लेखक ही त्यांची ओळख होतीच, गीतकार होती, पण त्यांचा एक वेगळा चेहरा होता. आता हा चेहरा लेखक गीतकार म्हणून पडद्याआड राहिला होता, पण नटाचा चेहरा जो होता ना तो वेगवेगळ्या भूमिकांच्या माध्यमातून समोर आला होता. आता त्याच्या आधीची पार्श्वभूमी कशी आहे तर गणेशोत्सवाच्या काळात त्या काळी मेळे व्हायचे आणि त्या मेळ्यामध्ये असलेल्या सगळ्या ज्या गोष्टी असायच्या, मग ते गाणं असायचं, आत्ता जी नावाजलेली हे दिसतात कलाकार दिसतात तर त्यांच्या नकला असायच्या, अगदी शम्मी कपूरचा डान्स पण झालेला आहे त्या मेळ्यांमध्ये रसिक हो हो हो, अशा सगळ्या गोष्टी तेव्हा असायच्या. पण या सगळ्या मेळ्यांमध्ये, म्हणजे कोल्हापूरमधल्या शाहूपुरीमधल्या त्या एका बंगल्याजवळ असलेल्या मैदानात मेळा पार पडायचा आणि तेव्हा खूप मोठी माणसं असायची, म्हणजे दामोअण्णा मालवणकर, मास्टर विनायक, असे ज्या जे मोठे मोठे बॅनर होते, म्हणजे मग प्रभाकर पिक्चर्स असेल, मास्टर विनायक यांचं प्रफुल्ल पिक्चर्स असेल किंवा भालजींची चित्रसंस्था असेल, तर याच्यातले मोठे मोठे कलाकार हे खास आकर्षण असायचं त्या मेळ्यांचं. हे सगळं आकर्षण असायचं, पण त्याच्याबरोबरीने आणखी एक आकर्षण असायचं, म्हणजे अगदी लतादिदींचं गाणंही असायचं बरं का त्याच्यामध्ये. आणखी एक आकर्षण असायचं की नकला करणारे कलाकार, म्हणजे गदिमांच्या नकला पाहण्यासाठी तिथे आणखी गर्दी व्हायची. हो, म्हणजे मोठे मोठे कलाकार ते पाहायला यायचे, या सगळ्यांना पाहायला तर यायचंच, पण त्याच्याबरोबरीने गदिमांच्या नकला पाहणं हा एक आकर्षणाचा मोठा

मोठा भाग असायचा. बाबूराव पेंढारकरांनी त्यांच्या नकलाच हेरल्या होत्या आणि त्यातून आपल्या न्यू हाऊस पिक्चरच्या पहिल्या पाळणा चित्रपटात त्यांना गीतलेखनाची संधी दिली आणि एक भूमिका सुद्धा दिली. अर्थात त्याच्या आधी भूमिका करायचे बरं का, पण ते गर्दीतल्या भूमिका होत्या, एक्स्ट्रा मधल्या भूमिका होत्या. म्हणजे ब्रह्मचारी चित्रपटात सुद्धा ते आहेत बरं का, पण गर्दीत. बहिर्जी नाईकमध्ये गर्दीत, पहिला पाळणामध्ये म्हणजे पहिल्या पाळणातून ते या गर्दीतून बाहेर पडले आणि मग भक्त दामाजी, गजाभाऊ या चित्रपटातल्या भूमिकांनी त्यांना एक नटाचा चेहरा दिला. रसिक हो, राजा परांजपे यांच्या चित्रपटांना तर लेखक गीतकार त्याच्याबरोबर नट म्हणून पण ते ओळखायला लागले होते. असा सगळा भाग होता. म्हणजे आता पहा, राजा परांजपे यांच्या पेडगावचे शहाणे, पुढचं पाऊल, लाखाची गोष्ट, जगाच्या पाठीवर या चित्रपटात आपल्याला गदिमा दिसतात, भूमिका केलेल्या आहेत. आणि या भूमिका करताना केवळ नट म्हणून ते केवळ राजा परांजपे यांच्या चित्रपटांपुरतेच मर्यादित नव्हते रसिक हो, ते इतरांच्या चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका करायला लागले होते. म्हणजे अंबपकरांच्या जय मल्हारमध्ये त्यांनी भूमिका केली, भालजींच्या बहिर्जी नाईक या चित्रपटात त्यांनी, साल काय होतं, 1943 पहा, तेव्हा त्यांनी भूमिका केली आणि तेव्हा त्यांचा गीतकार म्हणून संबंध होता. पुन्हा 1953 भालजींच्याच माझी जमीन या चित्रपटात त्यांनी भूमिका केली, तेव्हा मात्र लेखक आणि गीतकार म्हणून फारसं असं काही हे नव्हतं. म्हणजे कसं होतं माहिती आहे का, कुठेतरी लिहिलेलं होतं, मग नंतर कामाची सुरुवात झाली, मग कुठेतरी त्या चित्रपटांच्या गर्दीत दिसणं होतं, नंतर प्रत्यक्षात भूमिकांच्या माध्यमातून दिसणं होतं, अशा सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे 1942 म्हणजे 1942 पहिल्या पाळण्यापासून सुरू झालेली गदिमा यांच्यातल्या नटाची वाटचाल ही 1953 आलेला सौभाग्य या चित्रपटापर्यंत व्यवस्थित सुरू होती. त्याच्यानंतर मात्र राजा परांजपे यांना मग एका संगीत कंपनीकडून ऑफर आली, ती स्वीकारली त्यांनी आणि ते मद्रासला गेले. मग त्यांचं चित्रपटात किंवा पडद्यावर दिसणं हे एकदम बंद झालं होतं. 1959 जेव्हा राजा परांजपे मद्रासहून परत आले तेव्हा मात्र जगाच्या पाठीवर या चित्रपटातून मराठी चित्रपटातली नवी इनिंग ही गदिमांनी पुन्हा एकदा सुरू केली. आणि याच्यातून मग गदिमा दिसले आपल्याला, अर्थात पडद्यावर दिसले. पण नंतर एक असं झालं की राजकारणात त्यांचा प्रवेश झाला, ते विधान परिषदेवर निवडून गेले वगैरे. पण या कालावधीत मात्र ते काही फारसे आपल्याला दिसले नाही. आणि त्याच्यानंतर मात्र आपल्याला ते दिसले वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटाच्या माध्यमातून पडद्यावर. खरं तर वऱ्हाडी आणि वाजंत्री या चित्रपटातली ही शेवटची भूमिका त्यांची होती, पण या भूमिकेत ते आजारी होते आणि त्या आजारपणातच त्यांनी ती भूमिका केली. अशा तऱ्हेनं ती, म्हणजे आजही हा चित्रपट पाहायला मिळतो वऱ्हाडी आणि वाजंत्री. या चित्रपटात सुलोचनाबाई आहेत, त्याच्यामुळे एक छान वेगळं असं धोतर वगैरे नेसलेलं भारदस्त व्यक्तिमत्व या चित्रपटात आपल्याला दिसतं. तेच म्हटलं ना की गदिमांविषयी बोलताना काय आणि किती गोष्टी आपल्याला आठवत राहतात, कशा कुठून कुठून. म्हणजे केवळ त्यांना ना एका छोट्याशा चौकटीत नाही बसवता येत रसिका हो, आणि बसवूही नाही. अफाट असं व्यक्तिमत्व, अफाट अशी प्रतिभा, आणि त्या प्रतिभेनं आपल्याला जे दिलं आहे ना ते कायम पुरणार आहे, कायम पुरणार आहे. एखादं सुंदरसं गाणं आपण ऐकतो आणि ते ऐकल्यानंतर दिवसभर आपल्याला ऊर्जा देत राहतं. पहा त्याच्यात त्याचं रहस्य काय, हे जेव्हा आपण पाहायला जातो ना तेव्हा त्याचं रहस्य त्या सुंदर शब्दांमध्ये असतं, त्या गीतांमध्ये असतं. असो, पुन्हा एकदा जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं हे गीत मी आपल्याला ऐकवते रसिक हो, ऐकूया.

फुगा तरंगे आकाशी मनी धावते आधाशी, मनीचा डोळा फुग्याचा गोळा उंदीर लोंबे फुगा न थांबे. हे शब्द जे आहेत ना हे गदिमांची आहेत, गदिमांचे आहेत रसिक हो. चिमणीची गोष्ट असू देत, काऊची गोष्ट असू देत, म्हणजे मुलांवर संस्कार व्हावेत यासाठी गदिमांमधला एक पालकसुद्धा या शब्दांच्या माध्यमातून समोर येतो आपल्याला. म्हणजे ही जी गाणी आहेत ना ही कथागीतं म्हणून पाहता येतील. दुखले थोडे पंख परंतु त्या दुखण्याची तमा कुणाला, उडू लागली दुबळी चिमणी फुले डोलती सूर्य हासला, माणिक आणि गहू यातला फरकही ज्यांना नाही उमगत, देवदैव त्या देईल कोठून अजाण त्याची अशीच फसगत. किती विचार आहे याच्या मागे, किती विचार आहे. म्हणजे मुलांच्या भावविश्वामध्ये गदिमांचे पक्षी किंवा प्राणीजगत असू देत, आजूबाजूचं वातावरण असू देत, या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदर अशा नटलेल्या आपल्याला दिसतात ना, त्या कशा काय, तर त्याच्यामध्ये त्यांच्या लहानपणीचे संस्कार आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे चिमणीची गोष्ट ही कविता होती आणि या कवितेत जे मी आत्ता तुम्हाला सांगितलं की या कवितेत एखादी अशीसुद्धा गोष्ट येते जी थोडीशी दुःखी आहे, ती एकाकी आहे आणि मग ती विचार करते की हिरमुसलेली सदा विचारी कधी न कुणाशी करते सलगी, अशी ती चिमणी आहे. आणि झाडावरचे सगळे पक्षी उडून गेल्यानंतर चिमणीच्या पाठोपाठ तिची छोटीशी पिल्लं, ती सुद्धा सहजपणे पंख उभारून निघून जातात. घरट्यात फक्त राहते कोण तर ही अधू पंखांची जी मुलगी तेवढीच उरते आणि मग दुबळ्या चिमणीचे डोळे पाण्याने भरून येतात. अशा तऱ्हेनं ती जे मांडते ना ते या शब्दांमध्ये आलेलं आहे रसिको. मी म्हटलं ना अशा कितीतरी गोष्टी आहेत की ज्या काय सांगाव्यात, किती गोष्टी सांगाव्यात. विझले रत्नदीप

किंवा नाचरे मोरासारख्या ज्या आधीच्या कविता, म्हणजे ज्या आम्हाला शाळेत सुद्धा आहेत, शाळेत होत्या आमच्या काळापासून, म्हणजे लहानपणी, अगदी लहानपणी चित्रपटातली गाणी किंवा रेडिओवरची गाणी कानी पडण्याआधी गदिमा जर कुठे भेटले असतील तर ते शाळेत ना, शाळेतल्या पुस्तकांमध्ये. नाचरे मोरा मोरा ही कविता आपल्या लहानपणापासूनची, खरं सांगते, ही इतकी इतकी जोडली गेलेली आहे की ढग, वीज, रेघांचा पाऊस, झाडं, ह्या सगळ्यांची साथ त्या मोराला मिळते व त्या लहान मुलांना सुद्धा मिळते. नाच करतात, आमच्या शाळेत लहान असताना त्या गाण्यावर नाच केलेला आहे. हा पाऊस पण कसा छान मग लईत पडतो तिथे, थेंब कसे छान तळ्यात नाचायला लागतात, हे सगळं दिसलं हो. चंदाराणीसारख्या बालकवितेमध्ये कितीतरी प्रश्न पडले लहान मुलांना, आणि मग का ग तू थकल्यासारखी दिसतेस बरं, असे असे जे प्रश्न आहेत ना, किंवा दिवसा तरी मग कोठे निजसी, कुठे झोपशील बबे बाई तू, कसे, हे प्रश्न आहेत हे गदिमांच्या मनाला पडलेले, बालमनाचा विचार करून केलेले, हे सगळं दिसतं की आपल्याला, म्हणजे गदिमांनी कसा विचार केला असेल, किती किती त्याच्यामध्ये ते रमले असतील, कसे तिथपर्यंत पोहोचले असतील. असं बरं, फक्त बालगीतं नाही आहेत, मग ती खेळांवरची सुद्धा गीतं आहेत, आणि त्याला क्रीडागीतं म्हणूया, किंवा झुक झुक झुक झुक आगीनं गाडीसारखं गाणं असेल, गाडी जाईल मुंबईला घेऊन जाईल दादाला, आणि काय काय काय काय, हे सगळे या सगळ्या गोष्टी अतिशय कमी अशा शब्दात मांडताना आपल्यापर्यंत मात्र तो आशय आणि ते चित्र पूर्णपणे पोहोचलं. म्हणजे आपल्या मनातलं चित्र गदिमांच्या शब्दांनी पूर्ण केलं असं म्हणायला काहीच हरकत नाही, बरोबर ना. आणि म्हणूनच रसिक हो, गदिमा हे खूप मोठे आहेत की त्यांना आपण नाही शब्दात असं बांधूही शकत नाही, आणि त्यांचं वर्णन करायला, त्यांच्याविषयी बोलण्यासाठी शब्द अपुरे पडतील, खरंच अपुरे पडतील.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तरं शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

ही सगळी अशा प्रकारची गीतं आली कुठून? कारण रामायण महाभारतातल्या कथा या लहानपणापासूनच माहीत होत्या, परिचित होत्या, आणि याच कथांच्या माध्यमातून किंवा याच कथांवर त्यांचं खेळणंसुद्धा होत होतं, किंवा या कथांमधले प्रसंग नाटकासारखे वठवायचे आणि आपण काहीतरी त्यात भूमिका करायची, आणि इथूनच मग नाट्यलेखनाची एक वेगळी इच्छा निर्माण झाली. मग छोटं नाट्यमंडळ त्यांनी स्थापन केलं, ते नाटकाचे संवाद बोलायचे, सगळं करायचे. या सगळ्या गोष्टी अशा होत गेल्या रसिकहो. बरं, हा सगळा स्वातंत्र्यापूर्वीचा काळ, शाळेत असताना सुद्धा मग उत्तम हस्ताक्षर असणारा लहान मुलगा म्हणून त्यांची ख्याती, मग औंधचा एक भाग आहे, तिथल्या त्या राजांना पाहणं, आणि तिथे मग कुंडलमध्ये झालेल्या सगळ्या ज्या गोष्टी, मग शिक्षणासाठी बाहेर गेल्यानंतर म्हणजे औंध इथे आल्यानंतर त्या राजांचं जवळून दर्शन झालं, मग त्या राजांनी केलेलं कौतुक असू देत, पुढे ज्या ज्या काही गोष्टी घडल्या, की त्या शाळेत काढलेलं मासिक असू देत, गोष्ट लिहिणं असू देत, त्यांनी केलेलं कौतुक असू देत, हे सगळं इतक्या इतक्या वेगळ्या तऱ्हेने होत गेलं ना. आणि त्याच काळी सुरू असलेला स्वातंत्र्य लढा, त्या लढ्याचा झालेला परिणाम, अगदी शाळेला बुट्टी मारून मग स्वातंत्र्य लढ्यात पुन्हा आपण त्या चळवळीत स्वतःला झोकून घेणं, आणि अगदी स्वतःला हुतात्मा व्हायचा आहे हा विचार, आणि त्या सगळ्या स्वातंत्र्यवीरांबरोबर काम करणं, हा सगळा भाग येणार असे कहो खूप खूप वेगळा आहे. पर इथे आल्यानंतर मग मेळ्यांसाठी किंवा त्या सगळ्या यांच्यासाठी खास स्वातंत्र्यपर अशी छान अशी गीतं लिहून देणं, पोवाडे लिहून देणं, हे सुद्धा होतंच की. आता मी जे जे काही केलं त्या सगळ्या गोष्टी अगदी सखोल सांगत नाहीत, कारण याच्यावर आधी कार्यक्रम केलेले आहेत अगदी व्यवस्थित. म्हणजे 1940 दिवाळीच्या वेळेत ते माडगुळला आले होते दिवाळीच्या काळात, आणि तेव्हा त्यांच्याकडून पोवाडे लिहून घेतले होते. राष्ट्रीय जागृतीसाठी धडपडणारं एक मंडळ जेव्हा कुंडलला आलं होतं, तेव्हा मग त्या सभांमधून प्रचार करण्यासाठी त्यांना पोवाडे हवे होते. माडगुळकरांचे पोवाडे, गदिमांचे पोवाडे तेव्हा मोठे मोठे शाहीर गात होते. हो, प्रत्यक्ष चळवळीत असणाऱ्यांना गदिमांनी आपल्या घरात आसरा दिला होता. साताऱ्याच्या प्रतिसरकारसाठी सुद्धा पोवाड्यांच्या माध्यमातून गीतलेखन किंवा ते शब्द त्यांचे होते. अशा सगळ्या गोष्टी आहेत. अगदी स्वातंत्र्य झाल्यानंतर मग पन्हाळ्यावर हे सगळे भूमिगत झालेली माणसं जेव्हा पन्हाळ्यावर आली, तिथे सुद्धा प्रचाराची जी सगळी कवनं होती ती सुद्धा गदिमांची होती. मी म्हटलं ना की गदिमांनी काय केलं नाही, गदिमांच्याच या पोवाड्यांनी त्या शाहिरांना एक वेगळं बळ दिलं होतं. ते शब्द घराघरात पोहोचलेले होते. 1938 ते 1948 या काळामध्ये गदिमांनी त्यांच्या गीतलेखनाच्या म्हणूया किंवा जे त्यांना पोचवायचं आहे शब्दांच्या माध्यमातून, त्यासाठी त्यांची धडपड चालू होती. नंतर मग कोल्हापूर म्हणा, सिनेसृष्टी म्हणा, अगदी ही मोठी जी संगीत कंपनी आहे, त्या संगीता त्या कंपनीनं गीतरचना गदिमांच्या स्वीकारल्यानंतर झालेल्या सगळ्या गोष्टी, हा सगळा

इतिहास या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना रसिक हो, त्या अनेक चरित्रांच्या पुस्तकांच्या माध्यमातून आलेल्या आहेत. पण गदिमांना समजून घेताना किंवा गदिमांचे शब्द जेव्हा गीतांच्या माध्यमातून गाण्याच्या माध्यमातून आपल्यासमोर येतात तेव्हा मग विचार पडतो की हा विचार गदिमांना कसा सुचला असेल. तर त्याच्या मागे हे सगळं होतं. तेव्हाचा तो औंधच्या राजांचा किंवा तिथे झालेले सोहळे, लग्न सोहळे असतील, ते सगळं वातावरण असेल, हे सगळं असं ना मनात साठून राहिलेलं. आणि ते बाहेर कसं पडलं तर ते गीतांच्या, कथांच्या, चित्रपटांच्या या सगळ्या माध्यमातून ते आपल्यासमोर आलं. आणि म्हणून मग ते इतकं सुंदर आहे, ते आपलंसं वाटणार आहे. मला नेहमी असं वाटतं की ही जी सगळी माणसं आहेत ना, ही ईश्वराने आपल्यासाठी खास खास भेट म्हणून पाठवलेली माणसं होती. होती म्हणणार नाही, आहेत. कारण ही माणसं आजही त्यांच्या गीतांच्या माध्यमातून, त्यांनी जे काही काम केलं आहे ना त्याच्या माध्यमातून सदैव आपल्यासोबत आहेत. आणि गदिमांसारखी मोठी माणसं तर काय सांगावं, त्यांच्याविषयी बोलण्यासाठी शब्द अपुरे आहेत. खरे. आणि म्हणूनच गदिमांचं कुठलंही एखादं गीत जेव्हा आपण ऐकत असतो ना, तेव्हा ते आजच्या काळात सुद्धा आपल्याला असं वाटतं की ते आपलं आहे, ते माझं आहे आणि ते माझ्यासाठी आहे. असो, कार्यक्रमाची, मनस्पर्शी कार्यक्रमाची वेळ संपत येते रसिकहो. यानंतर हे एक छानसं गीत आणि या गीताबरोबरच आजच्या या कार्यक्रमाची सुद्धा सांगता होतीये, म्हणजे मनस्पर्शी कार्यक्रमाची. यानंतर थोड्याच वेळात आम्ही आपल्याला भेटतोय, अर्थात 11 वाजता आपल्या पुढच्या कार्यक्रमात, अर्थात युवा तरंगमध्ये. तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्ज आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या युवा तरंग कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाची सुरुवात करूया या गीतानं.

हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, हसायचीस तुझ्या वस्त्रांसारखीच फिकी फिकी, माझा रंग होऊन जायचा उगाच गहिरा, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, शहाण्यासारखे चालले होते तुझे सारे, वेड्यासारखे बोलू जायचा माझा चेहरा।

संवादान से लावत लावत हजार अर्थ, संवादान से लावत लावत हजार अर्थ, घातला होता माझ्यापाशी मीच वाद। नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, नको म्हणून गेलीस तीही किती अलगद, जशी काही कवितेला जावी दाद।

0: सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे, सहजतेच्या धूसर तलम पडद्यामागे जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन, जपले नाहीस नाते इतके जपलेस मौन। शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, शब्दच नव्हे मौनही असते हजार अर्थी, आयुष्याच्या वेड्या वेळी कळणार कुठून।
1: आज काल माझाही नसतो मी।

अशी ओढ मनाला कधी कुठल्या गोष्टीची लागेल हे नाही ना सांगता येत. बरोबर. कधीही असं म्हणजे कधी कधी आपण काहीतरी छान पाहतो, एखादी गोष्ट घडते, पण मग असं वाटतं नाही नाही नाही हे आपल्याला केलं पाहिजे, हे असं व्हायला पाहिजे. किंवा एखादी अशी प्रेरणादायी गोष्ट समोर घडते की तेव्हासुद्धा असं वाटतं की आत्ता आपल्याला काहीतरी असंच केलं पाहिजे. तिथून ऊर्जा मिळते, तिथून बळ मिळतं. म्हणजे आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडत असतात, आपल्या आयुष्यात म्हणा किंवा मग इतरांच्या आयुष्यातल्या काही गोष्टी पाहिल्यानंतरसुद्धा असं घडतं की आपल्या युवा तरंग कार्यक्रमातनं नेहमी आपण आपल्या युवा विश्वाविषयी किंवा आपली ही जी तरुणाई आहेत, ही जी आपली मित्रमंडळी आहेत, ही काय करतायत यांच्याविषयी जाणून घेत असतो. आणि छान असं काही केलेलं असेल तर त्यांचं कौतुकसुद्धा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण करत असतो. पण आज मी एका म्हणजे कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच एका अशा तरुण आजोबांविषयी बोलणार आहे की ज्यांनी वयाच्या 85व्या वर्षी एम एची डिग्री घेतलेली आहे आणि मग दाखवून दिलं की शिकण्यासाठी वयाची गरज नाही आहे कुठल्याही. हरियाणातल्या सिरसामधले 85 वर्षीय सैनिक आहेत ते, माजी सैनिक लालचंद्र गोदारा. सध्या हे खूप व्हायरल झाले आहेत रसिकहो. आणि त्यांनी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठातून एम एची पदवी पूर्ण केली. बरं, आत्ता याच्यानंतर त्यांना पी एच डीसुद्धा करायची आहे, कायद्याचं शिक्षणसुद्धा घ्यायचं आहे. हे कसं काय घडलं? हे घडलं असं की परिस्थिती नव्हती, त्यामुळे शिक्षण काही पूर्ण घेता आलं नव्हतं आणि त्यांच्या नातवंडांनीच त्यांना प्रश्न विचारला. त्याच्यामुळे मग त्यांना असं वाटलं की नाही, पुन्हा आपण शिक्षण घेतलं पाहिजे, पूर्ण केलं पाहिजे. 2023ला वयाच्या 81व्या वर्षी आपली पदवी पूर्ण केली आणि आत्ता त्यांनी पुढची म्हणजे एम एची डिग्री घेतली. वयाच्या 20व्या वर्षापूर्वीच लष्करात ते भरती झाले होते, लष्करात आपली सेवा बजावली, पूर्ण केली. त्याच्यानंतर मग परिवहन विभागात यार्ड मास्टर म्हणून सुद्धा काम केलं. नंतर काही खेळांमध्ये पण ते सहभागी झाले होते, पण मात्र नंतर त्यांनी घेतलं ते पदवीचं शिक्षण. आणि आता त्यांना काय व्हायचं आहे, तर आता त्यांना अशी इच्छा आहे की आता पुढचं शिक्षण म्हणजे कायद्याचं शिक्षण घ्यायचं आहे, पी एच डी करायची आहे. अशा सुद्धा सगळ्या गोष्टी असतात आपल्याकडे. पहा ना, आपण असं म्हणतो ना की अरे चला आता 50 आली, म्हणजे एक दशक जेव्हा आपल्या आयुष्यातलं पूर्ण होतं ना, तेव्हा आपण आपले ना उगाचच पुढचे निवृत्तीचे विचार करत असतो. चला आता 50 आली, आता राहिलेल्या गोष्टी सगळ्या करून घेऊया. आता 60 आली, आता काही आपल्याकडून इतकं होणार नाही हे आपलं आपणच ठरवतो बरं का. पण अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी त्यांच्या आयुष्याची नव्यानं आणि वेगळ्या अर्थानं सुरुवात केली ती याच टप्प्यामध्ये. हो, याच टप्प्यामध्ये त्यांनी सुरुवात केली. नातीच्या बोलण्यानं प्रेरित झाल्यानंतर पुन्हा शिक्षणाची वाट धरणारे हे गोदारा आजही स्वतःला तरुण मानतात. दररोज अनेक किलोमीटर चालतात, रोजच्या आपल्या

कामांसाठी ते सायकलवरून बाजारात जातात असा त्यांचा दिनक्रम आहे आणि म्हणून त्यांची शिक्षणाची जिद्द ही कुठेच थांबलेली नाही. हो, म्हणजे जर मनात जिद्द असेल आणि काहीतरी करण्याची मनापासूनची इच्छा असेल ना, तर तुमचं वय हे कधीच अडथळा ठरत नाही. आणि म्हणूनच आपल्या आजच्या या युवा तरंग कार्यक्रमाच्या सुरुवातीला मी या 85 वर्षांच्या तरुण आजोबांविषयी बोलले रसिक हो, की ही प्रेरणा आपल्या सगळ्यांसाठीच लागू होते आणि ती

पुढे जाणं, मोठं यश मिळवणं आणि स्वतःचा एक ब्रँड निर्माण करणं, ही गोष्ट किती मोठी आहे ना रसिका हो. आता मी तुम्हाला अशाच एका आपल्या युवा मित्राची यशोगाथा सांगणार आहे. ही वेगळी आहे. बरं, यातल्या अशा काही यशोगाथा किंवा यशोगाथा आहेत ज्या आपण काही कार्यक्रमांच्या माध्यमातून टीव्हीवर सुद्धा पाहिल्या असतील. म्हणजे पाचवीत असताना शाळा सोडायला लागली याचं कारण काय होतं तर दमा. खूप दमा होता. म्हणजे मुलं शाळेत असताना मित्रमंडळी छान खेळायची आणि त्याच वयात हा जो मुलगा आहे ह्याला दम्याचा त्रास व्हायचा, श्वास घ्यायला त्रास व्हायचा. आता हा मुलगा आयुष्यात करणार काय ही चिंता घरच्यांना होती. पण असं असताना सुद्धा या मुलानं जिद्दीनं व्यवसाय सुरू केला, तोही अत्तराचा. आणि या मुलाचं नाव आहे आदिल. आता याच्यानंतर मी हे नाव घेणार नाही, याचं कारण याच नावावर त्यांनी स्वतःचा ब्रँड उभा केला. कारण हा ब्रँड जो आहे हा भारतातच नाही तर परदेशात सुद्धा याची मोठी चर्चा आहे. आणि ही जी उलाढाल आहे ना याची, ही रसिक हो शेकडो कोटी रुपयांची अशी उलाढाल आहे. हो, म्हणजे 93 जन्म, बरं, गुजरातमध्ये. हा आणि तिथे यांचं कुटुंब जे आहे हे रोजंदारीवर त्यांचं घर चालत होतं. त्याच्यामुळे शिक्षण घेणं, बरं, शिक्षणासोबतच जो आजार आहे, जो दमा आहे, त्याच्यावर उपचार घेणं याच्यासाठी पैसाच नव्हता हातात. म्हणजे सारखं या मुलाला घेऊन आई वडिलांना जावं लागतंय, हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी झगडायला लागतंय. अशा परिस्थितीत मग या मुलाने पाचवीत असताना शाळाच सोडली. आता याच्यानंतरची परिस्थिती म्हणजे कठीणच ना. इतक्या कमी वयात शाळा सोडायला लागली, त्याच्यातून दम्याचा त्रास आहे, तर मग काय करायचं, कसं होणार? शिक्षण नाही, मग घरी बसल्या बसल्या काय सुरू केलं तर मोबाईल आणि संगणक दुरुस्तीचं काम ते शिकून घेतलं. याच्यातनं जे काही मिळत होतं ते तर होतंच, पण तुटपुंज होतं ना ते, कसं चालणार, काय करणार? आणि त्याच्यानंतर मग कसं झालं की इंटरनेटच्या माध्यमातून नवनवीन काही गोष्टी आहेत त्या शिकणं सुरू झालं. त्याच्यानंतर मग वेबसाईट सुरू असणं, वेबसाईट तयार करणं म्हणा किंवा आणखी काही गोष्टी ज्या आहेत ह्या शिकत असताना तिथे मग सुरू झालं एक कल्पना सुचली की काय करायचं, कसं करायचं. म्हणजे अगदी वेबसाईटसुद्धा त्यांनी स्वतःची सुरू केली, बरं का, काही पैसा गुंतवला, अगदी सुरुवात केली. पण सुरुवातीला हळूहळू फारसं काही त्याच्यात कळत नव्हतं, नीटसं जमत नव्हतं. पण मग समजल्याशिवाय आपण कुठलाही व्यवसाय सुरू करायचा नाही हे या व्यक्तीच्या लक्षात आलं आणि त्यातूनच मग अत्तराच्या व्यवसायाची सुरुवात झाली. कारण इतका मोठा इतिहास असलेला हा जो व्यवसाय आहे, कारण तरुणाई जी आहे ती जास्तीत जास्त वळते कुठे तर अत्तरांकडे किंवा परफ्युम्सकडे. आणि याच्यातच मग आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटलं आणि यात मग त्यांनी जे काही बनवलं होतं त्याला छान असं पॅकेजिंग केलं, त्याचं ब्रँडिंगसुद्धा सुंदर केलं आणि त्याला जोड दिली ती डिजिटल मार्केटिंगची. आणि मग मार्केट कुठलं होतं तर तरुणाईचं. ही जी आत्ताची नवी पिढी आहे त्यांच्यापर्यंत आपण जे काही बनवलेलं आहे ते त्यांच्यापर्यंत पोहोचलं गेलं पाहिजे. आणि अगदी सुरुवात झाली होती ती 20 ऑर्डर्सपासून. त्याच्यानंतर मग जे सुरू झालं त्यानंतर काही मागे वळून पाहिलं नाही. अगदी इतक्या मोठ्या स्तरावर आत्ता हे काम सुरू आहे ना की अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर याची दखल घेतली जाते. म्हणजे या व्यवसायात प्रत्यक्ष अनुभव तर आहेच, पण त्याच्याबरोबर सातत्यानं त्याचा दर्जा टिकवून ठेवणं, ग्राहकांना उत्तम सेवा कशी मिळेल यासाठी भर देणं आणि त्यातून सादरीकरण आकर्षक कसं होईल हे पाहणं हे सगळ्यात महत्त्वाचं होतं. आणि म्हणूनच त्यांनी काय केलं तर आत्ताची जी तरुण पिढी आहे म्हणजे जेन झी आहे त्यांच्या आवडीनुसार आपल्याला काही देता येईल का हे त्यांनी पाहिलं. आणि मग हेच टार्गेट ग्राहक वर्ग म्हणूया आपण त्याला, तो समोर ठेवला आणि त्याच्यानंतर मग
सुरू झाला.

यश मिळवण्यासाठी काय लागतं? भरपूर शिक्षण, भरपूर पैसा, संघर्ष, अनुभव. पण भरपूर शिक्षण नसेल, पैसा नसेल आणि अगदी शाळा पाचवीतच सोडायला लागलेली असेल, फार काही म्हणजे प्रकृतीसुद्धा नीट नसेल आणि अशा परिस्थितीत

बरं, हे फक्त अत्तरापर्यंतच मर्यादित नव्हतं, परफ्यूमपर्यंतच नाही तर याच्यानंतर मग भेटवस्तू होत्या, पुन्हा मग साबण होते, वेगवेगळ्या तऱ्हेची तेलं होती, या सगळ्या गोष्टी त्यांनी या त्याच्या व्यवसायामध्ये त्याचा अंतर्भाव केला. आणि मग पुढे गुजरातपासून सुरू झालेला हा सगळा भाग, मुंबई, सुरत, महाराष्ट्रातल्या बाजारपेठा, या सगळ्यांना ना एक करत जोडत गेला. आज हा ब्रँड मुंबई आणि इतर शहरांपेक्षा सुद्धा अगदी अमेरिका, कॅनडा, युरोप इथे सुद्धा स्वतःचं एक वेगळं असं स्थान टिकवून आहे. विचार करा ना, किती संघर्ष करायला लागला असेल आणि या संघर्षातून मिळालेलं हे इतकं मोठं यश, आणि हे यश मिळवण्यासाठी किती धडपड करायला लागली असेल, काय काय केलं असेल. अशा प्रतिकूल परिस्थितींसुद्धा पुढे येऊन स्वतः काहीतरी करणं आणि हा आदर्श इतरांसमोर ठेवणं ही खरोखरच कौतुकाची गोष्ट आहे रसिक हो.

0: श्रोतेहो, महिलांचे प्रश्न सोडवत त्यांना व्यासपीठ देणाऱ्या अनेक सामाजिक संस्था आपल्या आसपास कार्यरत असतात. अशा काही संस्था एकत्रितरित्या व्यापक प्रमाणात कार्य करू शकतात. आणि याविषयीचे अनुभव सांगण्यासाठी आपल्या भेटीला येत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विंदा भुसकुटे.
1: ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय नामक माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा, आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावं.
0: आम्ही साऱ्या जणी विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर यांनी घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रोतिका अवश्य ऐका मंगळवारी 6 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR मोबाईल ॲपवर आणि प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्मवर.

सुंदर फुलं जी आपण देवाला वाहतो किंवा त्या फुलांचा वापर सणासुदीला अगदी छान अशा कार्यक्रमांमध्ये करतो, पण त्या फुलांच्या माध्यमातूनसुद्धा एक मोठा व्यवसाय, म्हणजे फुलं पुरवण्याचं नाही बरं का, ही वापरलेली फुलं जी निर्माल्य झालेली असतात किंवा मग खराब झालेली असतात त्यातलीही चांगली फुलं निवडून त्याचा एक वेगळा व्यवसाय काही मुलांनी उभारलेला आहे. आता त्याविषयी आपण नंतर बोलू, पण मला आता ना पुण्यातल्या या दोन मुलांबद्दल बोलायचं आहे ज्यांची वय अगदीच 25-26 वर्षाची आहे. आई दोघेही 25-26 वर्षाचे दोघेही मित्र आहेत, अगदी शाळेपासूनचे, लहानपणापासूनचे असे मित्र, पहिलीपासूनचे सोबत असे हे मित्र. घरची परिस्थिती ती काही फारशी चांगली नाही, त्यामुळे त्या दोघांचंही स्वप्न हेच होतं की भरपूर पैसे कमवायचे आणि ही जी आता परिस्थिती आहे ही अशीच ठेवायची नाही, ही बदलायची आहे आपल्याला. आणि मग यातूनच सुरुवात झाली एका व्यवसायाची. पहा ना, कुठलाही नवीन व्यवसाय करायचा आहे, नवीन काहीतरी करायचं, तर त्यासाठी कल्पना लागते. त्यासाठी आपण म्हणतो कल्पना आणि हातात पैसा पण पाहिजे. पण पैसा नसतानासुद्धा सुरू करता येतं की हो? अगदी छोट्या भांडवलामध्ये सुद्धा सुरू करता येतं. आणि यांनी काय व्यवसाय सुरू केला, तर लोकांचं पार्सल जे आहे ते पोचवायचं. तुम्ही म्हणाल आहे कुरियर तर आहे, कुरियर आहे पण कुरियरपेक्षा वेगळं आहे. आता या दोघांनी काय केलं, 10वीपर्यंतचं शिक्षण घेतलं आणि त्यानंतर मग कॉलेजला असताना त्यांनी या ज्या मोठ्या वेबसाईट्स आहेत जिथून आपण वस्तू मागवतो, जिथून आपण बऱ्याचशा गोष्टी मागवत असतो, ऑनलाईन मागवत असतो, तर त्यांच्या पार्सल डिलिव्हरीचं काम या दोघांनी सुरू केलं. आणखी एक मोठी जी वेबसाईट आहे जिथे छान कपडे वगैरे मिळतात, तर तिथेसुद्धा चांगल्या पदावर कामसुद्धा केलं यांनी. आणि त्याच्यानंतर ना या दोघांकडे अनुभव जमा व्हायला लागला. चांगला अनुभव जो आहे या क्षेत्रातला तो त्यांना कळू लागलं की काय, कशा तऱ्हेनं डिलिव्हरी करता येते, कशा तऱ्हेनं या व्यवसायात काही करता येतं. बरं, एक जो होता त्याच्यातला तर तो सॉफ्टवेअर कंपनीमध्ये सुद्धा कामाला लागला, आयटी कंपनीत कामाला लागला. त्याच्यामुळे वेगवेगळ्या संस्थांना जे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहेत ते कशा तऱ्हेनं पुरवले जायचे, काय काय गोष्टी करा, याचंही ज्ञान त्यातून मिळत होतं. आता मी या दोघांविषयी सांगते, यांची नावं काय आहेत माहिती आहे का, यांची नावं आहेत धीरज वाब आणि विशाल शिंदे, असे हे दोघे मित्र, अगदी 25-26 वर्षाचे दोघे लहानपणापासूनचे मित्र. आता अशा ठिकाणी कामं करत करत अनुभव मिळत गेला, त्यानुसार कशा गोष्टी या आजूबाजूला घडतात, कशा तऱ्हेनं पार्सल्स दिली जातात, काय होतं, याचं त्यांना ना व्यवस्थित ज्ञान आलं. बरं, एक हार्डवेअर कंपनीत कामाला, आय टीमध्ये कामाला, एक ह्या ज्या मोठ्या आपण जिथून वस्तू मागवतो तिथे कामाला, त्याच्यानंतर पार्सल पोचवणं वगैरे, तर एकमेकांना मदत होत होती याच्यामध्ये. तर यांनी काय ठरवलं की आपण स्वतःचा व्यवसाय अशा तऱ्हेचा सुरू केला तर, आणि सुरू केल्यानंतर अशा प्रकारचा हा जो व्यवसाय आहे यातून जी ज्या वस्तू आपण लोकांपर्यंत पोहोचवणार आहोत त्या एका दिवसात पोहोचवल्या तर. आता पहा, आपल्याला काही वेबसाईट्सवर अशा प्रकारे अगदी फास्टेस्ट डिलिव्हरी म्हणून आपल्याला एक ऑप्शन येतो, आणि त्यासाठी मात्र आपल्याला वर्षभराचं शुल्क भरायला लागतं. त्यानंतर तुम्हाला मग सेम डे डिलिव्हरी मिळत असते. आपल्याला माहिती आहे, मी त्याला वेगळं काही आत्ता खास सांगत नाही आहे ते कुठल्या साईट

वर त्या सगळ्या गोष्टी मिळतात त्या. आता यांनीही असंच ठरवलं की आपण काय करायचं तर एका दिवसात डिलिव्हरी कशी देता येईल हे पाहायचं. आणि 2021 याची सुरुवात झाली, 2023 त्यांची कंपनी रजिस्टर झाली आणि त्याच्यानंतर मग सुरुवात झाली. बरं, यातून कुणाकुणाचं मार्गदर्शनसुद्धा मिळत होतं, जिथे आधी काम करत होते त्या लोकांकडूनही काही मदत होत होती. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी होती की घरातून मात्र विरोध होता. विरोध असा होता की अरे काय मुलं करतायत, व्यवसाय कसला तर लोकांची पार्सल पोचवायची, यातून काय मिळणार. खरं आहे की नाही? बरेचदा असं होतं, मुलं काहीतरी व्यवसाय करायचं, काहीतरी वेगळं नवीन करायचं म्हणून सुरुवात करतात. कधी कधी घरच्यांच्या भीतीने घरच्यांना सांगतही नाहीत, कधी कधी कुतूहल म्हणून, कौतुक म्हणून घरच्यांना सांगायला जातात, तर मग अशा गोष्टी घडतात. कारण घरातनंच जर व्यवसायाची किंवा उद्योगाची पार्श्वभूमी किंवा तशी परंपरा नसेल तर अशा गोष्टींना एक विरोध होणं स्वाभाविक आहे रसिक हो. पण हळूहळू या व्यवसायात जम बसायला लागल्यानंतर मात्र तो विरोध हळूहळू कमी झाला. आणि त्यानंतर म्हणजे एकाच्या कुटुंबातून होता सपोर्ट, दुसऱ्याच्या घरातून थोडा विरोध होता, असा असा सगळा भाग होता. आणि सुरुवात झाली होती तेव्हा ग्राहक किती असतील, अगदी हाताच्या बोटावर, म्हणजे 1-2 असे ग्राहक होते. पण त्याच्यानंतर सुरुवात झाली, ग्राहक वाढायला लागले आणि नंतरच्या काळामध्ये हा व्यवसाय हळूहळू हळूहळू विस्तारित होत गेला. म्हणजे केवळ पुणे शहरापर्यंत असलेला व्यवसाय हा नंतर आणखीही अनेक ठिकाणी पोहोचला. त्याच्याबरोबर त्यांनी ह्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत ज्या कुरिअर्स पाठवतात, त्यांचे पार्सल्स पाठवतात, त्यांच्यासोबत त्यांचं टायअप झालं. त्याच्यामुळे फक्त पुण्यापुरता मर्यादित असलेला असा हा किंवा पुण्यामध्ये सुरू झालेला व्यवसाय हा फक्त तिथपर्यंतच मर्यादित राहिला नाही रसिक हो, तो संपूर्ण देशभरात पोहोचला. आणि त्यांची स्वतःची आता टीम आहे आणि ती एका दिवसात पार्सल पोहोचवते. आता याच्यासाठी पण त्यांचे वेगवेगळे डिलिव्हरी पार्टनर्स आहेत, मग त्यांच्यासोबत हे काम केलं जातं. आता तुम्ही म्हणाल की पैसे पण जास्त असतील ना याचे, हां म्हणजे आता येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या आहेत. काय पटकन एका दिवसात काय पोचवता येईल, औषधं आहेत, पुस्तकं आहेत, मग हार्डवेअरचे पार्ट्स असतील, तर या वस्तू देशभरात पोहोचवल्या जातात. आणि ना त्यांचं पॅकेज मागे विशिष्ट असं पॅकेज असतं त्या बॉक्समध्ये, की ते किती लोकांना पाठवायचं आहे, कसं पाठवायचं आहे, याच्यात या तऱ्हेनं मग त्याची किंमत किंवा त्याचं पेमेंट जे आहे ते ठरत असतं. सध्या हे काम ऑफलाईन सुरू आहे, स्वतःची वेबसाईटसुद्धा येईल. पण खरोखरच या मुलांचं कौतुक, खरंच कौतुक. म्हणजे एखादी ऑर्डर आली तर त्याच्यावर त्याच्या आधी सुरुवातीला व्यवस्थित इन्व्हेंटरी, मग त्याचं पॅकिंग असतं व्यवस्थित, अगदी उत्तमरित्या त्याचं पॅकेजिंग सगळ्या गोष्टी करून त्या पाठवल्या जातात. संध्याकाळपर्यंत एक ठराविक वेळ असते, तोपर्यंत ती घरापर्यंत ती वस्तू पोहोचवली जाते. तिथपर्यंत गेल्यानंतर मग ऑर्डर्स, मग जसं टायअप्स केलेल्या त्यांच्या ज्या मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा हे होतं. बरं, आपल्या महाराष्ट्रात जर असं पार्सल असेल, तुम्ही म्हणाल फार जास्त पैसे लागतच, नाही हो, फार तर 150 लागतात. अशा सगळ्या गोष्टी आहेत. आता मी एका दिवसात डिलिव्हरी म्हटल्यानंतर याचं इंग्रजीमध्ये करा तर ते नाव आपल्यासमोर येतील, समोर आलं असेल. तर संपूर्ण भारतभर एका दिवसात डिलिव्हरी किंवा एका दिवसात घरपोच तुमच्या वस्तू पोहोचवणारं असा हा व्यवसाय या दोन मुलांनी सुरू केला. त्याच्यामुळे खरोखरच त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे. आणि आता त्यांना असं त्यांची आता अशी इच्छा आहे की नाही आता ना आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलं पाहिजे. विशाल आणि धीरज ही दोन मुलं हे काम करत आहेत. त्यांची टीम आहे, विशाल शिंदे, धीरज वाबळे, त्यांची टीम आहे. आता सध्या फार मोठी टीम नाही आहे पण काम करतायत अशा तऱ्हेनं. सुरुवात केली, वेगळं काहीतरी करायचं आहे. बरं, मार्केटमध्ये मोठमोठ्या कंपन्या हे सगळं काम करतायत असं असतानासुद्धा आपण आपला मार्ग कसा आखायचा आणि त्यातूनही यश कसं मिळवायचं तर ते यांच्याकडे पाहावं. मस्त, छान.

कधी प्रस्थापित प्लेयर्स असताना अशा प्रकारचं काम करणं आणि तिथे त्यांच्यासोबत टायअप करून आपला असा स्वतःचा व्यवसाय उभा करणं आणि तोही यशस्वीरित्या, कमाल आहे ना? म्हणजे यशस्वी एखादा व्यवसाय करायचा आहे तर फक्त पैसे आपण किती कमावले हा भाग नाही आहे त्याच्यामध्ये, आपण ते कशा रीतीनं करतो आहे, ग्राहकांचा विश्वास मिळवून अगदी दीर्घकाळ टिकणारी अशी एखादी गोष्ट किंवा अशी एखादी मूल्यनिर्मिती आपण करतो आहे हेही तितकंच महत्त्वाचं आहे. कल्पना सगळ्यांकडे असतात, खरं सांगते अनेकांकडे कल्पना असतात, पण त्या कल्पनेचा योग्यरित्या वापर करणं, त्याचं अतिशय उत्तम असं नियोजन करणं, पैशाचं आपल्याकडे असलेल्या शिस्तबद्ध असं व्यवस्थापन करणं आणि सातत्य जोडणारा असा भाग असतो त्याच्यामध्ये, तो सुद्धा महत्त्वाचा आहे. म्हणजे सुरुवात अगदी छोटी, आता हीच यशोगाथा आपण ऐकली त्याच्या एक दोन सुरुवातीला ग्राहक, म्हणजे सुरुवात अगदी छोटी असली तरी चालेल, पण शिकण्याची तयारी आणि पुढे जाण्याची जिद्द असेल ना तर मात्र आपण काहीही करू शकतो. अगदी आकाश पण ठेंगणं हो, आकाश पण ठेंगणं. त्याच्यामुळे कल्पना मोठी असण्यापेक्षा ना, फक्त कल्पनाच मोठी असण्यापेक्षा ती कल्पना जी आहे ती प्रत्यक्षात आणण्यासाठी काही ज्या मूलभूत गोष्टी आहेत ना त्या शिकणं खूप महत्त्वाचं आहे आणि आजच्या तरुणाईसाठी हे खरोखरीच महत्त्वाचं आहे. म्हणजे नेमकी समस्या कुठे आहे, नेमकी अडचण कुठे आहे ती शोधणं गरजेचं आहे, फक्त व्यवसायाची कल्पना नाही. मला नेमकं काय द्यायचं आहे, लोकांना नेमकं काय हवं आहे आणि त्यासाठी अगदी किती चांगल्या तऱ्हेनं आपण ते देऊ शकतो, मग तो संवाद आहे आपला, त्याच्यानंतर मग विक्रीचं कौशल्य असेल, तंत्रज्ञान जे आत्ताचं आपण वापरतो आहे त्या गोष्टी, व्यवस्थापन आहे, किती किती गोष्टी आहेत की त्या अगदी नैसर्गिकपणे लोकांपर्यंत कशा पोहोचवता येतील. आणि त्यातूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पैशाचं गणित. ते पैशाचं गणित ज्याला आपल्याला किंवा ज्याच्यापर्यंत आपण हे पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला आपण समजून घेतो आहे का, आणि आत्ताच्या डिजिटल जगाचा योग्यरित्या आपण वापर कसा करतो आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे व्यवस्थापन शास्त्राचा किंवा MBAचा अभ्यास करत असताना या सगळ्या गोष्टी आहेत, मग ते स्वॉट ॲनालिसिस असू देत किंवा इतर ज्या काही गोष्टी असतात त्यांचा तर आपण वापर करतोच की, पण मग तरीसुद्धा ना हे शिकत असताना, या गोष्टी जाणून घेत असताना ही जी मुलं नव्यानं काय काय करत असतात, म्हणजे विचार करा ना, पाचवी फक्त शिकलेला मुलगा हा काही कुठे मोठी पदवी घेऊन आलेला नाही आहे, पण तरीही तो जे काही आपण करतो आहे ते करत करत शिकत शिकत पुढे गेला आणि आज इतका मोठा ब्रँड त्या मुलानं उभा केला. तसंच इथे अनुभवी उद्योजक असतील, ग्राहक असतील किंवा इतर व्यावसायिक जे आहेत त्यांच्याशी उत्तम असं नेटवर्क तयार करणं, चांगला संबंध त्यांच्याशी निर्माण करणं आणि त्यातही योग्य व्यक्तीचा योग्य ठिकाणाहून मिळालेला सल्ला जो आहे तो पुढे नेण्यासाठी खरंच खूप मदत करतो. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपला संयम. कुठलाही व्यवसाय हा एका रात्रीत उभा राहत नाही, तर प्रत्यक्षात त्यामागे ना अनेक वर्षांचा संघर्ष आहे, चुका आहेत आणि त्यातूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्यात असलेलं सातत्य. कारण सुरुवात करताना सुद्धा मग कसं आपण पाहत असतो की घरातनं काय परिस्थिती असेल, पाठिंबा मिळेल का, त्यांना पटेल का, रुचेल का. अनेक मुलं आता नोकरी सोडतायत आणि काहीतरी व्यवसाय आपल्याला करता येतो का ते पाहतात. काही जण तर अगदी पुण्यामुंबईसारख्या ठिकाणची शहरातलं सगळं सोडून गावाकडे वळतायत आणि तिथे काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतायत, मग तो कुक्कुटपालनाचा असो, अगदी अंडीपालनाचा असो, खजूर शेतीचा असो. असे कितीतरी प्रयोग आजची तरुणाई करते आणि नोकरी सोडून आपल्या मुलाबाळांना घेऊन गावी जाऊन स्थायिक झालेली आणि तिथं काहीतरी नवीन करणारी मुलंसुद्धा आता दिसत आहेत रसिक हो. कारण त्यांना निवांतपणा हवा आहे, कारण त्यांना काहीतरी वेगळेपणा हवा आहे आणि आयुष्यात काहीतरी करण्याची एक वेगळी उर्मी त्यांच्यात आहे. खरोखरीच या मुलांकडून खूप काही शिकण्याजोगं आहे आत्ता. असो, आपण ऐकूया हे छानचं गीत आणि आपल्या कार्यक्रमाची वेळ पण आता संपत येते रसिक हो.

आणि रसिक हो, आपल्या या कार्यक्रमाची वेळ संपत येते तेव्हा यानंतर एक छानचं गीत आहेच आणि या गीताबरोबरच आपल्या या युवा तरंग कार्यक्रमाची सुद्धा सांगता होते. यानंतर लगेच भेटतोय आम्ही आपल्याला आपल्या पुढच्या कार्यक्रमात अर्थात रंजक सफरमध्ये. तेव्हा ऐकत रहा 100.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM गोल्ड प्रसारण वाहिनी.

रसिकहो नमस्कार, 100.1 मेगाहर्ट्झ आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे आमची FM गोल्ड प्रसारण वाहिनी आणि आपल्या या रंजक सफर कार्यक्रमात पुन्हा एकदा मी माधुरी रावराणे आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. खरं तर आत्ता आपली रंजक सफर जी आहे ही थोडीशी वेगळी आहे आणि ती जर आपल्या पहिल्या कार्यक्रमात म्हणजे मनस्पर्शीमध्ये जेव्हा आपला नाश्ता असतो तेव्हा जर घेतली गेली असती तर मजा आली असती. पण आज गदिमांचा जन्मदिवस आहे त्याच्यामुळे मग म्हटलं आधी सुरुवातीला आपण गदिमांचाच सगळ्या अशा छान अशा गोष्टी घेऊया आणि त्यामुळे मग आत्ता आपण या पेयाविषयी बोलणार आहोत. खरं तर याच्यासाठी ना असं काळवेळेचं वेळकाळाचं बंधन नाही आहे पण तलाफ येते आपल्याला, नाही चला आता काय घ्यायचं आहे, चहा घ्यायची आहे, कॉफी घ्यायची आहे, याच्यासाठी अशी ठरलेली वेळ आहे का हो? म्हणजे सकाळी उठल्यानंतर संध्याकाळी ते अगदी न चुकता घेतली जाते पण तरीसुद्धा आपण ही पेय मात्र आवर्जून घेत असतो, पीत असतो. तलफ येणं म्हणतात जे आहे ना ते खास या गोष्टींसाठी लागू होतं. बरं, मी आत्ता याविषयी बोलते आहे कारण आज आहे आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस, आंतरराष्ट्रीय कॉफी दिन. आता चहा असो, कॉफी असो, कॅफिन असो, म्हणजे चहा कॉफी या पेयांचा जर उल्लेख आपण पाहिला तो जवळपास 3 ते 4 हजार हजार वर्षांपूर्वीपासून चिनी संस्कृतीमध्ये आपल्याला आढळतो. हो, म्हणजे काय, एकतर चहा काय किंवा कॉफी काय तरतरी आणणारी पेय आहेत, नाही काही आता याच्यामध्ये कॅफिन असतं आणि त्याने तरतरी येते वगैरे, हा हा सगळा भाग आहे. पण या पेयांच्या बरोबर येणाऱ्या ज्या सगळ्या कथा आहेत, म्हणजे चहाच्या बरोबरीने बऱ्याचशा दंतकथा येतात, पण जेव्हा आपण कॉफीचा विचार करतो तेव्हा कॉफी म्हणताना कॉफीविषयी सुद्धा म्हणजे अगदी असं फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट आहे अशी ती आख्यायिका सांगितली जाते. आणि काळडी नावाचा तो धनगर पुत्र कसा शेळ्या चरत चरत जंगलात गेला, चारत गेला आणि मग तिथे त्याला कसं पाहायला मिळालं की आनंदानं आपल्या मेंढ्या का बरं ओरडत आहेत, अशा का वागत आहेत, आणि मग तेव्हा ते कळलं की झाडाची फळं खाऊन नाचत आहेत वगैरे, हे सगळं आपल्याला माहिती आहे बरोबर. त्याच्यानंतर मग धर्मगुरूंनी ती फळं चाखली आणि मग उत्साहाच्या भरात ते सुद्धा आणखी फळं शोधण्यासाठी बाहेर पडले वगैरे वगैरे. अर्थात कॉफीविषयी पण बऱ्याच चांगल्या अशा गोष्टी सांगता येतात, खरोखरीच वेगळ्या अशा गोष्टी सांगता येतात. 1 ऑक्टोबर हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस म्हणून साजरा केला जातो. आता कॉफी म्हणजे फक्त झोप उडवणारं पेय किंवा एक कॉफीचं कप असं काही नाही आहे. कॉफी म्हटल्यानंतर किती गोष्टी समोर येतात, आपल्या छान गप्पा असतात, छान कामाची सुरुवात केली असते, कधी छानचं पुस्तक हातात असतं, कॉफीचा कप असतो, कधी महत्त्वाची भेट असते कुणासोबत तरी, किंवा मग कधी कधी आपण खिडकीत एकटे

बसलो आहे, समोर आपलंच स्वतःशी चिंतन चाललं आहे, काहीतरी विचार चालले आहेत, पण हातात मात्र आहे कॉफीचं कप. आणि आता आपल्या आजूबाजूला जेव्हा आपण पाहतो की कॉफीची किंमत कुठल्या ठिकाणी कशी असते, कुठल्या ठिकाणी गेल्यानंतर त्या कॉफीसाठी किती पैसे मोजायला लागतात, आणि खास स्पेशल जर असेल ते ठिकाण तर मग आणखीनच वेगळी अशी गोष्ट असते, हे मी आपल्याला सांगायला नको आहे. असो आज गप्पा कॉफीच्या, शाकाहाराच्या सगळ्याच गप्पा असतील आपल्या या रंजक सफर कार्यक्रमात. गप्पा गाणी मात्र असतील आपल्या मनातली सुंदर अशी गाणी.

आहे बरं का, काही जणांचं असंही आहे की हातात चहाचा किंवा कॉफीचा कप घेतल्याशिवाय काम केल्यासारखं वाटत नाही किंवा असं काहीतरी सुचत नाही वगैरे. काही जण असंही म्हणतात की माझा दिवस म्हणजे सूर्य उगवल्याशिवाय दिवस सुरू होत नाही, हे ठीक आहे, पण काही जण असं म्हणतात की नाही नाही कॉफीचा कप घेतल्याशिवाय किंवा कॉफीचा कप दिसल्याशिवाय माझा काही दिवस सुरू होत नाही. चहाचा म्हणा कॉफीचा म्हणा अशा अशा सगळ्या गोष्टी आहेत. मुलं जेव्हा अभ्यास करतात ना रात्रीचा 10वी 12वीतलं, अगदी आई वडील छान तयारी करून ठेवतात, मग सुक्या मेव्याच्या गोष्टी असतील आणि खाऊच्या गोष्टी असतील, डबे असे भरून ठेवलेले असतात आणि त्याच्याबरोबरीने काय बाबा अभ्यास करता करता झोप यायला नको म्हणून मग या पेयांचा वापरसुद्धा केला जातो. आठवत असेल आपले 10वी 12वीचे दिवस असो. आता सुरुवातीला अरब आणि इथिओपियन हे ज्या पद्धतीने कॉफी प्यायचे ना किंवा ते ज्या पद्धतीनं कॉफी पितात तशी कॉफी पिणं आपल्याला कधीच शक्य होणार नाही, कारण त्यांच्याकडे शोधण्याचा मान जातो वगैरे सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण ते एकत्र काय उकळायचे कॉफीसोबत, कॉफीसोबत ते प्राण्यांची

इथे मात्र वेगळी गोष्ट होती. इथे कसं होतं, उंटाचं दूध आणि मसाला. मसाल्यामध्ये काय काय होतं, लवंग, दालचिनी, बडीशेप, वेलदोडा आणि धणे. उंटाच्या दुधामध्ये हे सगळं घालून त्याचं पेय जे बनवण्यात येत होतं. आता अरब काय करायचे, या मसाल्याऐवजी केशराचा वापर करायचे. सुरुवातीला दुधाऐवजी पाण्याचा वापर केला गेला, पण नंतर मग याच्यामध्ये कॉफी हा मूलभूत घटक बनला. पण महत्त्वाचा प्रश्न येतो तो हाच की आपल्याकडे कॉफी आली कशी. मग बाबा बुधांची गोष्ट येतेच की, हा जो यात्रेकरू ज्याने कॉफीच्या बिया चोरून आपल्याकडे आणल्या, हां म्हणजे ही जी कॉफी आहे ना, हिला लपवून ठेवण्याची किंवा हे रहस्य आपल्यापुरतंच राहायला पाहिजे म्हणून खूप धडपड करण्यात आली. पण शेवटी ही कॉफी 1600 दरम्यान पडलीच की बाहेर, अरबांकडून बाहेर पडली. आणि मग बाबा बुधान हा यात्रेकरू आला, त्याने चोरून बिया आणल्या, त्या आपल्या भारतात आणल्या, आणि त्याच्यानंतर मग सुरू झालं ते वेगळंच. आता मैसूरजवळसुद्धा तो डोंगर आहे बाबा बुधान डोंगराला, त्यांचंच नाव देण्यात आलेलं आहे, ते माहिती आहे आपल्याला. त्याच्यानंतर मग हे बी कसं जगभर पसरलं वगैरे वगैरे वगैरे. म्हणजे सुरुवातीला अक्षरशः अपूर्वाईच होती ना ती, की काय काय. म्हणजे बरं, काही जे प्रवासी आहेत ना, त्यांनी प्रवास वर्णनात सुद्धा याचं कौतुक लिहून ठेवलेलं आहे की हे पेय कसं आहे, हे शाईसारखं काळं कसं आहे, आजारपणात कसं उत्साह वाढवतं, उत्साह वर्धक आहे वगैरे वगैरे. आणि अरब लोक कसे रस्त्यात वगैरे हे पेय पितात, असे उल्लेख आहेत. किंवा दिवसाची सुरुवात कसं हे पेय पिऊन होते वगैरे. पण पहा ना, कॉफी अरबस्तानातून कुठे तुर्कस्तानातून मग नंतर ती आपल्याकडे आली वगैरे, पण त्याच्यानंतर मात्र युरोपात जायला वेळ लागला तिला. युरोपामध्ये कॉफीचा प्रसार व्हायला 17वं शतक उजाडलं. अजूनही युरोपात तुम्ही गेलात, प्रवास केलात, तर तुम्हाला चहा मिळत नाही हो तिथे. तुम्हाला चहा हवा असेल तर इथून तुम्हाला तुमचा घेऊन जाणे, तर चहा विशेष मागवा, पावडर घेऊन बनवा. पण कॉफी म्हणाल तर कॉफी कल्चर आहेत होय. म्हणजे मोठ्या प्रमाणावर त्याची नंतर आयात केली गेली 1615 वगैरे. आणि काही काही ठिकाणी कॉफीची रोपं पळवली वगैरे, जावा बेटांवर त्यांची लागवड केली, अशाही गोष्टी घडल्या आहेत रसिक हो. पण कॉफी युरोपात जेव्हा आली ना, तेव्हा कोको आणि चहा ही जी दोन पेये होती, युरोपात छान चाललं होतं बरं का त्यांचं. पण आत्ता युरोपात तुम्ही गेलात तर तुम्हाला चहापेक्षा कॉफी जास्त मिळते. आणि खरोखरीच कॉफी छान असते बरं ती, खरंच छान असते. पण आपल्या चहाची आठवणी होतेच आपल्याला, काही म्हणा. असो, आपण एक गाणं ऐकूया आणि त्यानंतर बोलू यावर नेमकं काय झालं होतं आणि कशा गोष्टी घडत गेल्या ते.

एखादं पेय एखाद्या देशात जेव्हा नव्याने येतं तेव्हा काय काय गोष्टी होऊ शकतात विचार करा ना. आत्ताचा काळ आणि तेव्हाचा काळ म्हणजे शतक, 17वं शतक, 16वं शतक या काळातल्या या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हा इतिहास आहे बरं का, या म्हणजे अशा केवळ दंतकथा नाही आहेत. हो, म्हणजे कॉफीला तेव्हा युरोपात विरोध झाला होता, रोमन कॅथलिक धर्मपीठाने विरोध केला होता की बाबा हे जर आपण प्यायलो तर काय मतभेद होतील, बुद्धी चांगली चालणार नाही वगैरे असं सगळं होतं. आणि मग ठरवलं की नाही आपण स्वतः पोप बघूया, पिऊन बाबा कसं काय आहे, काय होतं ते. आणि मग नंतर मग ते जे तिसरे पोप होते त्यांना इतकी आवडली ही चव की ते म्हणे की नाही नाही हे आपणही याचं सेवन केलं पाहिजे. आणि मग त्या बियांवर त्या अशा पवित्र जलाचा असा शिडकावा वगैरे केला आणि ती कॉफी अशी छान, चला आताही आपली झाली, पवित्र झाली. अशा सगळ्या सगळ्या गोष्टी आहे. म्हणजे लंडनमध्ये किंवा इंग्लंडमध्ये तर कॉफी हाऊस इतक्या अशा तऱ्हेनं ते पसरलं होतं की तिथे ना पेन युनिव्हर्सिटी असं नाव देण्यात आलं होतं. म्हणजे कॉफी हाऊसमध्ये तुम्ही गेलात तर तिथे एक पेन दिल्याशिवाय गप्पा मारायला बंदी होती. गप्पा मारायच्या आहेत ना तुम्हाला कॉफी हाऊसमध्ये गेल्यानंतर ते तिथे एक पेनी द्या, गप्पा मारा. एक पेनी दिल्यानंतर मग तुम्ही कॉफी घ्या नाहीतर नका घेऊ, कुठल्याही विषयावर गप्पा मारू शकता असा प्रकार होता. बरं, लोक एकत्र येतात, गप्पा मारतात कुठल्याही विषयावर, याने काहीही होऊ शकतं. म्हणून पुन्हा 1776 बंदी आली कॉफी हाऊसेसवर, त्याचा फरमान काढलं 1675. हो, नंतर मग लोक बाबा आता हे करतील याच्यावर, त्यांना पटणार नाही, आणखी काहीतरी होईल, त्याच्यामुळे पुन्हा ती बंदी मागे घेण्यात आली वगैरे वगैरे वगैरे. अशा सगळ्या गोष्टी घडल्या आहेत एका कॉफी मागच्या. या सगळ्या गोष्टी आहेत. लंडनच्या कॉफी हाऊसमध्येच टीपची प्रथा सुरू झाली होती. हो, म्हणजे इथे ना त्या कॉफी हाऊसमध्ये काय असायचं, टू इन्शुअर प्रॉम्प्ट सर्व्हिस, टू इन्शुअर, पहा टी आय प्रॉम्प्ट सर्व्हिस, पी पी असं त्याचा म्हणजे पूर्ण हे आहे. आता या पाट्या असलेल्या पितळी पेट्या असायच्या तेव्हा, आणि यात टाकलेले पैसे ते वेटर्सला दिले जायचे. आता याच वाक्यांची किंवा याच शब्दांची आद्याक्षरं जी आहेत ना ती एकत्र करून तो टीप हा शब्द तयार झाला आहे. असं आहे, कसं काय कुठून कशा गोष्टी घडल्या असतील ना. हां, नंतर मग वेगवेगळी अशी ती कॉफीचे वेगवेगळे प्रकार, त्याच्या जाती, म्हणजे रोबोस्ट्राची झाडं, हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. पण कॉफी म्हटलं की मग ती इन्स्टंट कॉफी असो आणखी काही असो, म्हणजे कॉफीचे वेगळे प्रकार समोर येण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या अशा घटना

घडत गेल्या, काही निमित्त घडत गेली. आता विचार करा ना, आपला देश सुद्धा बऱ्यापैकी मोठा उत्पादक देश आहे की कॉफीचा. आता इतर ठिकाणी सुद्धा आपला प्रवेश झालेला आहे. एक वेस्ट इंडिज देश आहे, त्याच्यानंतर आणखी जे देश आहेत. इन्स्टंट कॉफीचा जन्म कसा झाला किंवा जपानी चहामधून कसा झाला, हा सगळा एक वेगळा भाग आहे, तो मी तुम्हाला सांगते. पण आधी आपण हे गाणं ऐकूया. फेसाळ कॉफीची आठवण करून देणारं हे गाणं आहे, खास आपल्यासाठी रसिक हो, ऐकूया.

कॉफी, फेसळणारी कॉफी. वर असा छान वेगळा असा छान आकार काढलेला, बदामाचा आकार असेल, आणखी काय असेल, असे किती वेगवेगळे प्रकार आहेत ना, किती लोकप्रिय प्रकार आहेत. मग एक्सप्रेसो असो, अमेरिकानो असो, कपुचिनो, लाटे असो. आता मी सगळ्याच यांची नावं घेत नाहीत, पण ही कॉफी आता आता आपल्या इथे सुद्धा खास ते CCD वगैरे नंतर तयार झाले होते. पहा, अजूनही असतात म्हणा की तुम्ही कॉफी घ्या आणि बाकीच्या गोष्टी घ्या, तुम्हाला नेट वगैरे सगळं मिळतं आहे, त्याच्यामध्ये बसा, मीटिंग्स करा, गप्पा मारा, अशा सगळ्या गोष्टी असतात. म्हणजे ती एकदम कडक असेल तर ती कुठली, थोडीशी सौम्य असेल तर कुठली, बरं जास्त दूधवाली जी कॉफी आहे, साखर कमी असते त्याच्यामध्ये,

ती बाबा कुठे मिळते, ती कुठल्या ठिकाणी फ्रेंच फ्राईज घेतल्यानंतर आणि काही घेतल्यानंतर ती कशी मिळते, दूध आहे आणि त्यात फेस आहे भरपूर, अशी कुठली आहे कपुचिनोसारखी? बरं, एक अशी आहे की त्याच्यात कॉफी आहे पण चॉकलेटसुद्धा आहे, थंड आहे अशी कोल्ड कॉफी, आईस्ड कॉफी, तीसुद्धा सुंदर असते. आणि मग हळूहळू हळूहळू थंड करत केलेली कॉफी आणि आपली फिल्टर कॉफी हो, पारंपरिक चव. प्रत्येकाची आवड निराळी. आणि मला असं नेहमी वाटतं ना की तो जसा मूड असतो ना आपला, की आणि आपण मित्रमंडळींबरोबर गप्पा मारत असतो, मागवतो कॉफी, आणखी काही त्याच्याबरोबरीने गोष्टी मागवतो, त्याच्यानंतर त्या गप्पा रंगत जातात, कॉफीसोबत असते. पण आता कॉफी डेच्या निमित्ताने आपण काय करतो की खरं आहे याच्यामागे कष्ट आहेत, मेहनत आहेत, त्या बिया दळायला लागतात. पूर्वी ते इतकं किचकट आणि वेळखाऊ काम असायचं ना. तर याच्यावर सातोरो कातो यांनी एक उपाय शोधला आणि त्यांनी इन्स्टंट कॉफीचा किंवा झटपट कॉफी कशी बनवता येईल. आता हे सातोरी कातो हे जपानी अमेरिकन रसायनशास्त्रज्ञ होते. त्यांनी इन्स्टंट टी किंवा झटपट चहा शोधला होता. आता याच कातो यांनी 1901 जगात पहिल्यांदा इन्स्टंट कॉफी आणि झटपट कॉफीसुद्धा तयार केली. म्हणजे कॉफीच्या बिया, पाणी यांचं असं संवाद, असं एकत्र छान असं द्रावण तयार केलं, त्याचं निर्जलीकरण केलं, कॉफीची पावडर मिसळली आणि ती पावडर गरम पाण्यात पटकन आणि अगदी सहज विरघळायची. ही पावडर म्हणजेच इन्स्टंट कॉफी. हल्ली तर आपल्याला काही वेगळं करण्याची गरजसुद्धा लागत नाही, सगळं असं रेडीमेड पॅक मिळतं, तुम्ही फक्त मिक्स करा, तयार. आता कातो यांची कॉफी होती थोडी कडवट चवीची, वास थोडा असा उग्र होता, पण कातो यांनी त्या कॉफीला नाव काय दिलं माहिती आहे? सांका. सांका असं नाव दिलं. आणि इथेच इन्स्टंट कॉफीचा खप अमेरिकेबरोबरच मग वेगवेगळ्या देशांमध्ये पण व्हायला लागला आणि नंतर मग वेगवेगळ्या कंपन्यासुद्धा उतरल्या वगैरे, अशा सगळ्या गोष्टी झाल्या. आणि नंतर एक मोठी जी कंपनी होती त्या कंपनीला ब्राझील सरकारने खास पाचारण केलं, मग त्याने आणखी वेगळी पद्धत, स्प्रे ड्राईड प्रोसेस म्हणतात त्याला, ती वापरून इन्स्टंट कॉफी बनवायला सुरुवात केली. अर्थात याच्याही वेगळ्या कहाण्या आहेत, वेगळ्या गोष्टी आहेत, असा सगळा भाग आहे. म्हणजे आता ह्याच काटोविषयी मी तुम्हाला सांगितलं, काटोविषयी तर जपानमध्ये तिला काही गिरायक नव्हतं म्हणून काटो अमेरिकेत गेला. तिथेसुद्धा त्या अमेरिकेतसुद्धा त्या चहाला, इन्स्टंट चहाला गिरायक नव्हतं. नंतर मग अशा तऱ्हेची कॉफी बनवली तर आम्ही विकत घेऊ, असं काही व्यापाऱ्यांनी सांगितलं त्या सातेरी कातो किंवा सातेरी काटो याला. आणि त्याने मग ती भुकटी बनवली, जसं मी आता तुम्हाला सांगितलं, ती भुकटी बनवली, ती टिकली. नंतर काटो कॉफी कंपनीची स्थापना झाली तेव्हा, आणि 1901 त्या कंपनीची पहिली इन्स्टंट कॉफी बाजारात आली होती खरं तर. असा सगळा भाग आहे. आता मुद्दा येतो तो आपल्या आरोग्याचा, आता मुद्दा येतो तो त्यामध्ये असणाऱ्या कॉफींचा, कॅफिनचा. आता ती कुठल्या प्रकारची आणि कुठल्या जातीची कॉफी आपण वापरतो आहे त्यानुसार मग ते किती टक्के कॅफिन त्याच्यात आहे या गोष्टी ठरत असतात. चहात जर ते 2 ते 2.5 किंवा 2 ते 3.5% असेल तर ते कॉफीमध्ये 1 ते 2.5 ते 2.5% ते जातं. पण इन्स्टंट कॉफीमध्ये मात्र दळलेल्या कॉफीपेक्षा कॅफिनचं प्रमाण जास्त असतं. हो, जास्त असतं. आणि आपल्या शरीरात गेल्यानंतर ते बराच काळ शरीरात राहतं, हेही तितकंच खरं आहे. पण ते राहिल्यानंतर, मग ते शरीरात राहिल्यानंतर मग ते किती काळ राहत आहे याचं मोजमाप करण्यात येतं असे कहो. आता मग ते किती तासानंतर बाहेर येणार वगैरे, साधारण प्रौढ व्यक्तीमध्ये ते साधारण 5 ते 6 तास असतं. अगदी 10 वर्षापर्यंतची मुलं आहेत, 6 ते 10 वर्षापर्यंत, त्यांच्यात 2 ते 3 तासांपर्यंत राहतं. असं प्रत्येक व्यक्ती, म्हणजे त्या वयोगटाप्रमाणे त्या त्या प्रमाणात ते असतं कॅफिन कसं असतं ते. त्यामुळे मग कॉफी किती घ्यावी, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक वाईटच म्हणा, पण ते प्रमाणात जर त्याचं सेवन केलं तर मात्र ती कॉफी असो

0: आखिरी
1: चहा म्हणजे तलफ आहे पण कॉफी म्हणजे स्टाईल आहे का हो? असं वाटतं तुम्हाला? तुम्हाला क्वीन चित्रपटातला तो प्रसंग आठवत असेल, कंगना रणावतचा तो सीन आठवत असेल ना? म्हणजे ती तो शेफ तिला देतो पण ती ते मागवते ना मसाले वगैरे. आणि आत्ता याच्यानंतरचा जो मी सांगते तुम्हाला, हा जो प्रसंग आहे ना, हा माझा अनुभव आहे. म्हणजे इटलीमध्ये रोममध्ये गेल्यानंतर तुम्ही जर मागवताय कॉफी ऑर्डर करताय आणि वरून जर साखर मागताय तर जो जी प्रतिक्रिया समोरून मिळाली होती मला, किंवा आणि खरोखर म्हणजे तिथे गेल्यानंतर ना तुम्ही जे समोर आहे ते चवीने खायचं, त्याचा आदर करायचा. त्यांच्याकडे जर आपण त्याच्यावर वेगळे टाकायला मसाले, वेगळ्या गोष्टी, साखर किंवा तत्सम गोष्टी मागितल्या तर तो त्यांना अपमान वाटतो. हे सत्य आहे, खरोखरच सत्य आहे. त्याच्यामुळे खाद्यसंस्कृतीचा किंवा त्या पदार्थांचा अशा तऱ्हेनं एक आदर केला जातो ना तिथे, तो तुमच्या लक्षात येईल. मला मुद्दाम ही गोष्ट सांगावीशी वाटली, शेअर करावीशी वाटली. पण आता कॉफी म्हटल्यानंतर आपण लहानपणापासून कशी कॉफी पितो, ती कॉफी गोड असते किंवा सोबत असं काहीतरी चमचमीत असं वेगळं असतं, असं काही काही असतं. पण कॉफीची ऑर्डर दिल्यानंतर बाहेरच्या देशात तुमच्याकडे येणारी कॉफी ही तुम्ही आधी त्याची चव चाखलेली नसते, बरं? म्हणजे आप

या देशात असलेल्या जी ठिकाणं आहेत काही काही महत्त्वाची, तशीच ठिकाणं किंवा त्यांच्या ब्रांचेस तिथेसुद्धा आपल्याला दिसतात, पण तिथे कॉफी किंवा चहा तुम्हाला, कॉफी हां चहा नाही, तशीच मिळेल असं काही नाही. किंवा बाहेर गेल्यानंतर तुम्हाला ते जे कप येतात ना त्यांचे, ते इतके छान वेगळ्या आकाराचे असतात ना की ते असं वाटेल की अरे नाही नाही यातनं काय घ्यायची, हे ते छान शोभेच्या वस्तू असतात ना तसं काहीतरी ठेवूया, अशा अशा प्रकारच्या गोष्टी असतात. किंवा तिथे जर आपण कॉफी घेतोय किंवा काही गोष्टी घेतो, तिथे दुधाचं प्रमाण किती किती असेल, कशाप्रमाणे वापरलेलं असेल, फेस कसा असेल, आणि त्याचं मोजमाप ठरलेलं असतं बरं का, ठराविक मिलीमीटर, ठराविक गोष्टी, ठराविक या अशा तऱ्हेनं दिल्या असतात. बरं, ते जे बनवून देत असतात ना आपल्याला, तेव्हा त्यांची बनवण्याची पद्धत पाहतो ना आपण, तेव्हा असं वाटतं की नको नको हे ज्या तऱ्हेनं आपल्याला देत आहेत ना ते तसंच घेऊया आपण, जरी नाही आवडलं तरी, कारण ते इतक्या प्रेमानं बनवतात आणि इतक्या प्रेमानं तुमच्यासमोर आणून ठेवतात ना, आणि त्यांना ते ठेवले बरं पाहुणे म्हणून तुम्ही जेव्हा जाता अशा ठिकाणी आणि जेव्हा ते तुम्ही अशा गोष्टी मागवता, तेव्हा त्यांना एक कसं वाटतं आहे, काय एक अपेक्षा असते, ते असे तुमच्याकडे त्या याने पाहतात. खरं सांगते तुम्हाला, त्याच्यामुळे बाहेरच्या देशात गेल्यानंतर कॉफीची एक कॉफी घेण्याची कॉफी ते वेगळे संस्कार म्हणूया आपण त्यांचे, ते असतात ते पाळणं गरजेचं आहे, हा भाग आपल्या लक्षात येतो. आणखी पण वेगवेगळ्या प्रकारचे कॉफीचे, म्हणजे कॉफी कोरेतो असेल किंवा कॉफी शुमातो असेल, बाहेर गेल्यानंतर ही वेगवेगळी नावं तुम्हाला दिसतात, आणि ही नावं दिसल्यानंतर ती कशी आहे काय आहे हे समजून घेण्यापेक्षा ती तुम्हाला घ्यायची असते. म्हणजे कॅफे कॉन पॅना वगैरे किंवा लाटेमध्ये तर ती गरम दुधात टाकून त्याच्यावर मग ते असं बदामासारखं असं असं काढलं, हे ते इथे पण मिळतं आपल्याला. नंतर फ्रेदो कॅफे, तो एक ती एक वेगळी प्रकार आहे, तो पण कोल्ड कॉफीचाच प्रकार आहे. तिथे बाहेरच्या देशांमध्ये ह्या अशा गोष्टी ज्या आहेत, म्हणजे पावसात सुद्धा आईस्क्रीम पार्लर जागोजागी हे अशा प्रकारचे कॅफेज दुकानाच्या बाहेर ठेवलेले, असं त्या त्या कॅफेजच्या बाहेर मस्तपैकी खुर्च्या मांडलेल्या आहेत, छान वातावरण निर्माण केलेलं आहे, आणि तिथे मग ही अशा प्रकारची पेय, कॉफी हे महत्त्वाचं पेय आहे, इतर पेयही असतातच, त्याच्याविषयी आत्ता मी वेगळं काही सांगत नाही, पण खाद्यपदार्थ जर ते पारंपरिक असतील आणि आईस्क्रीम, अर्थात आईस्क्रीमचे वेगवेगळे पार्लर्स आहेत, पण कॉफीचं स्थान हे वेगळं आहे तितकंच मानाचं आहे, हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हो, वेळा ठराविक वेळेनंतर तुम्हाला कॉफी मिळेलच याची शाश्वती नाही, त्यामुळे ते तुम्ही पाहणं गरजेचं आहे की कशा रीतीनं कुठे ठराविक देश, मग इटली असेल, जर्मनी असेल किंवा रोम असेल किंवा आणखी जे काही देश आहेत, की तिथे कुठल्या वेळेत काय मिळतं, आणि कॉफीसाठी तर वेळा आहेत बाबा, खास पद्धती आहेत, ते बनवतानासुद्धा ते फार फार फार फार प्रेमानं बनवतात, त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत. आपण म्हणतो साधी कॉफीच तर आहे, नाही हो, कॉफी मगाशी म्हटलं तसं की काय विषय आहे कॉफीचा, वेगळाच विषय आहे, वेगळाच भाग आहे तो. ऐकूया एक छानसं गाणं.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ॲप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.

आत्ता आपण कॉफीविषयी नाही बोलणार होत रसिकहो, आत्ता आजचा दिवस आणखी एका दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे आज आहे आंतरराष्ट्रीय शाकाहार दिवस. हो, शाकाहार दिवस. आता किती वेगवेगळ्या प्रकारचे आहार आहेत ना, आणि म्हणजे आपल्याला जर उत्तम सुस्थितीत राहायचं असेल, आपण मग वेगवेगळ्या प्रकारचे डाएट येतात आणि त्या डाएटमध्ये तुम्ही प्रोटीन्स इतकं घेतलं पाहिजे, कार्बोहायड्रेट्स इतकं, अगदी शुद्ध भाषेत सांगायचं झालं तर मग प्रथिनं इतकी, कार्बोदक वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी, आणि तो मग डाएट प्लॅन आपले जे असतात ना आहारतज्ज्ञ ते आपल्याला देत असतात, त्यानुसार सगळं होत असतं. मग इतकी पावलं चालली पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं हे सगळं आपण करत असतो. ठराविक वयाचा टप्पा गाठल्यानंतर किंवा मग आपण जर आपली जी तरुणाई आहे त्यांचं मग ते इंच वगैरे मोजणं सुरू असतं, पण ठराविक एक टप्पा पार केल्यानंतर मग मात्र आटोकाट प्रयत्न करायला लागतात. ते मोजून सुद्धा, हाताला बँड बांधून सुद्धा ते होत नाही, आणि मग म्हटलं जातं की नाही तुम्ही अशा प्रकारची जी सरबतं आहेत की पेय आहेत त्याचं सेवन केलं पाहिजे. आणि मग वेगवेगळ्या ज्या आहाराच्या पद्धती आहेत ना रसिक हो, त्या सगळ्या समोर येतात. बरं, याच्यानंतर मग कसं असतं की याच्यात पण मग ते व्हिगन असणं वेगळं, मग आणखी शाकाहारी, आणि आता तर ते मोठमोठे खेळाडू, कलाकार, सेलिब्रिटीज यांच्याकडून मग ती कशी मग झिरो फिगर कशा तऱ्हेनं ते राखलं पाहिजे, यासाठी मी कसा आहार केला, मग त्या सक्सेस स्टोरीज असतात ना आधी आणि आत्ता. मग आधी आणि आत्तानंतर मग तो वजनाचा फरक दिलेला असतो, 24 किलो, 28 किलो, 54 किलो इतकं कमी केल्यानंतर मग ते फारच प्रेरणादायी वगैरे वाटायला लागतं. दरवर्षी 1 ऑक्टोबरला जागतिक शाकाहारी दिवस हा साजरा केला जातो, पण शाकाहार करण्याचे पण

स्वतःचे असे फायदे आहेत, अर्थात आपल्या शरीराला पोषक घटकांचा जो पुरवठा आहे आयु आवश्यक असणाऱ्या, तो शाकाहारामुळेच होऊ शकतो असंही काही नाही आहे. म्हणजे अनेकांचं असं मत असतं की नाही नाही शाकाहारामुळे काही एवढं सगळं मिळणार नाही. मांसाहार करणारी माणसं पण मग सांगत असतात की नाही नाही प्रोटीन्स आम्हाला याच्यातूनच जास्त मिळतात, पण असं काही नाही आहे. दरवर्षी हा जो दिवस आहे हा जागतिक शाकाहार दिवस म्हणून साजरा केला जातो, पण पूर्णतः शाकाहार करण्याचा जर कोणी विचार करत असाल, व्हेजिटेरियन डाएट जर घेण्याचा विचार करत असाल, तर त्यासाठी मात्र आहारतज्ज्ञ जे आहेत त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घेणं गरजेचं आहे. कारण आपल्या शरीराला सगळ्याच प्रकारच्या पोषण तत्वांचा पुरवठा किंवा ती मिळणं गरजेचं असतं, आणि याबाबत तो सल्ला घेणं हे योग्य आहे. कारण कसं आहे, आपण पोषक असणाऱ्या गोष्टी आणि चवीला स्वादिष्ट असणाऱ्या गोष्टी यात फरक आहे ना, यात खरोखरीच फरक आहे. त्यामुळे आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश असणं गरजेचं आहे, त्यात प्रथिनं कुठून जास्त मिळणार, की तशीच प्रथिनं किंवा तशाच गोष्टी तीच पोषण तत्व सगळी मिळणार आहेत का, हे सगळं. म्हणजे शाकाहारामुळे शरीराला ठराविक प्रथिनं मिळत नाहीत, मग बीटवेल सारखी वगैरे, असाही एक गैरसमज आहेच की. त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी जर हव्या असतील तर त्यासाठी मग दुग्धजन्य पदार्थ आहेत, सुका मेवा आहे, आणखी झिंक कॅल्शियम लोह असणारे जे पदार्थ आहेत, मग बदाम अक्रोड कडधान्य आहेत, राजमासारख्या गोष्टी आहेत, हिरव्या भाज्या पालेभाज्या आहेत, फळं आहेत, या सगळ्यांचं सेवन जर संतुलितरित्या आपण केलं तर ही सगळी पोषक तत्व आपल्याला मांसाहाराशिवाय सुद्धा मिळतात. आणि आपल्या हृदयाच्या आरोग्यासाठी सुद्धा शाकाहार हा खरोखरीच लाभदायक आहे. कारण अशा प्रकारच्या आहारामुळे होतं काय की शरीरातलं कोलेस्ट्रॉल जे आहे ते नियंत्रणात राहण्यासाठी मदत होते. त्याच्यामुळे अर्थात आहार जसा ज्याला आवडेल त्याप्रमाणे लोक करत असतात, त्यामुळे तो शाकाहारच असावा किंवा मांसाहारच असावा असं काही आम्ही सांगत नाही रसिक हो. आज आंतरराष्ट्रीय शाकाहार दिवस आहे, जागतिक शाकाहार दिवस आहे, त्यामुळे फक्त याचं हे छोटंसं किंवा थोडंसं केलेलं विवेचन असं म्हणूया. मात्र सोबत आपल्याकडे सुंदर गाणी आहेत, चला गुरुवार आहे, भाजीचं हे गाणं ऐकूया. भाजी.

0: या अरे एकदा खा तर पुन्हा पुन्हा याल। आइए बाबू जी आइए।
1: आवने बाबा आवने।
0: ओ साई ओ सदाजी येथे आ।

भाजी बरोबर चाट पण आहे की सगळं भेळ आहे, सगळं सगळ्याच गोष्टी आहे. असं रसिका हो, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत येते. यानंतर एक छानसं गीत आणि त्या गीताबरोबरच आपल्या या कार्यक्रमाची सुद्धा सांगता होतीये. आज आमच्या एफ एम रेनबो वाहिनीवर दुपारी 2:30 ते 5 चला दोस्त हो बोलू काही सप्तरंगी साथ हे कार्यक्रम घेऊन आज आपल्यासोबत असणार आहे सीमा. तेव्हा इथेच यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणेसुद्धा आपली अनुमती घेते. आणि हो, आज आमच्या श्रोत्यांनी खूप छान अशा प्रतिक्रिया नोंदवलेल्या आहेत, तेव्हा आपणा सर्वांचे अगदी मनापासून आभार. आणि इथेच यानंतरच्या या गीतासह मी माधुरी रावराणे आपली अनुमती घेते. नमस्कार.

आकाशवाणी मुंबई। राजश्री आकाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता अढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन। बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू। पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जण ठार 11 जखमी। आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक, एकूण पदक संख्या

0: 63 वर। केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या गेल्या शतकभरातल्या प्रवासात प्रशासन, तंत्रज्ञान, अभ्यासक्रम आणि इतर अनेक गोष्टींमध्ये बदल झाले, मात्र या संस्थेवरचा विश्वास अढळ राहिला असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय। ते आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आयोजित UPSC अर्थात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या शताब्दी सोहळ्याला संबोधित करत होते। केवळ पदाच्या आकर्षणामुळे नव्हे तर लोकसेवेच्या भावनेनं प्रेरित युवा पिढीला या सेवेत सामावून घेण्याची गरज असल्याचं ते यावेळी म्हणाले। 21व्या शतकातला भारत आज नवीन कार्यसंस्कृतीसह पुढे जात असून जनकेंद्रित सक्रिय सुशासन हे याचं प्रमुख सूत्र असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।
1: हमें प्रो पीपल, प्रो एक्टिव, गुड गवर्नेंस के पैरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो, जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे, जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले, जो कानून का पालन कराएं, लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है।
0: UPSC शतक महोत्सवी सोहळ्यानिमित्त प्रधानमंत्री मोदी यांनी आज एक विशेष नाणं, टपाल तिकीट आणि 100 लँडमार्क जजमेंट्स शेपिंग द पॉलिसीज ऑफ UPSC अँड पब्लिक सर्व्हिस कमिशन इन इंडिया या शीर्षकाचं पुस्तक प्रकाशित केलं। आजच्या कार्यक्रमाने गेलं वर्षभर चाललेल्या UPSC शतक महोत्सवी सोहळ्याची सांगता झाली। बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू झालाय। राष्ट्रपतींनी 13 ऑगस्ट रोजी या कायद्याला मंजुरी दिली होती। हा नवीन कायदा बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 1891 जागा घेईल। हा कायदा बँकिंग नोंदींचा पुरावा म्हणून वापर करण्यासाठी आधुनिक कायदेशीर चौकट उपलब्ध करून देईल। सध्याच्या बँकिंग व्यवस्थेच्या गरजांनुसार कायदेशीर चौकट आधुनिक करणं हा या कायद्याचा उद्देश आहे। नवीन कायद्यानुसार प्रत्यक्ष, इलेक्ट्रॉनिक, डिजिटल, व्हर्च्युअल, क्लाऊड आधारित तसंच इतर आधुनिक स्वरूपात ठेवण्यात आलेल्या बँकिंग नोंदींना मान्यता देण्यात आली आहे। आगामीच्या दिवाळीच्या काळात फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घालण्याची शक्यता सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली असून याबाबत समतोल दृष्टिकोन स्वीकारलाय। दिवाळीच्या सणाला विशिष्ट प्रकारच्या फटाक्यांच्या वापराला परवानगी दिली जाईल, मात्र त्यासाठी वेळेचे निर्बंध घातले जातील असं न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती PB वराळे यांच्या पीठानं यावेळी सांगितलं। राजधानी दिल्ली आणि उत्तरेकडच्या इतर राज्यांमध्ये वायू प्रदूषणाच्या काळात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली होती। त्याबाबतच्या एका याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयानं हा निर्णय दिला। धार्मिक भावना आणि वायू प्रदूषणाचे गंभीर परिणाम यामध्ये समतोल साधण्याची गरज असल्याचं न्यायालयानं यावेळी सांगितलं। अहमदाबादमध्ये 2008 झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी इंडियन मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेच्या सदस्याच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली। या प्रकरणात दोषी असलेल्या अहमद बावा यानं आपल्या फाशीच्या शिक्षेविरोधात केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ, न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसी आणि संदीप मेहता यांच्या पीठासमोर आज सुनावणी झाली। बावा याला शिक्षा देणाऱ्या कनिष्ठ न्यायालयाच्या कामकाजाचा वृत्तांत सादर करावा असे निर्देश न्यायालयानं दिले आणि त्याच्या शिक्षेच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत। जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांविषयी।
2: भारताच्या सौर ऊर्जा क्षेत्रातल्या धोरणांसाठी सुरुवातीच्या काळात गुजरात हे प्रायोगिक क्षेत्र ठरलं। मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सौर ऊर्जेसाठी स्वतंत्र धोरण राबवणारं गुजरात हे पहिलं राज्य बनलं। राज्य पातळीवरचा हा प्रयोग देशातील एका मोठ्या परिवर्तनाचा भाग बनला. 2014 केवळ 2.8 GW असलेली भारताची स्थापित सौर ऊर्जा क्षमता जुलै 2026 पर्यंत जवळपास 165 GW पर्यंत पोहोचली. यामुळे सौर ऊर्जा

0: हा भारताच्या अक्षय ऊर्जा क्षमतेचा सर्वात मोठा घटक बनलाय. त्यापुढचं पाऊल होतं सौर ऊर्जेला ग्रीडपासून थेट घराघरात पोहोचवणं. 2024 सुमारे 75,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त तरतूद असलेली पीएम सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली. ऑगस्ट 2026 या योजनेचा लाभ 51 लाखापेक्षा जास्त कुटुंबांनी घेतला असून 14.8 गिगावॅट क्षमतेचे रूफटॉप म्हणजे छपरावरचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झालेत. जवळपास 19 लाख कुटुंबांचं वीज बिल शून्य आलंय. या दूरदर्शी धोरणाचा विस्तार ग्रामीण भागातील ऊर्जा स्वयंपूर्णतेपर्यंतही झाला आहे. पीएम कुसुम योजनेच्या समन्वयातून शेतकरी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या सिंचन पद्धतीकडे वळू शकतात. यामुळे डिझेलवरचं अवलंबित्व कमी होऊन शेतीचा आवर्ती खर्चही कमी होतो. केवळ पीएम सूर्यघर योजनेमुळे उत्पादन प्रक्रिया लॉजिस्टिक्स वित्त पुरवठा आणि देखभाल या क्षेत्रात सुमारे 17 लाख रोजगार निर्माण होण्याचा अंदाज आहे.
1: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाकिस्ताननं अफगाणिस्तानच्या कुनार आणि हेल्मंद प्रांतातल्या नागरी वस्तीवर काल केलेल्या हवाई हल्ल्यात किमान 9 जण ठार तर 11 जण जखमी झाल्याची माहिती तालिबानच्या प्रवक्त्यानं दिली. पाकिस्ताननं देशांतर्गत राजकीय आणि आर्थिक समस्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी अफगाणिस्तानवर हल्ले केल्याचा आरोप त्यांनी केलाय. तसंच या हल्ल्याला अफगाणिस्तानकडून योग्य प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही त्यांनी दिलाय. अमेरिकन लष्कराची अंतिम तुकडी इराकमधून बाहेर पडत असून ऑपरेशन इनहेरंट रिझॉल्वची अधिकृतपणे सांगत आहोत असल्याचं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काल जाहीर केलं. आयसीसी या दहशतवादी संघटनेविरोधातला हा निर्णायक विजय असून अमेरिकेबरोबरच इराकचा देखील हा विजय असल्याचं त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं. या माघारीबरोबरच अमेरिकेचा इराकमधला गेल्या 2 दशकांपेक्षा जास्त काळ चाललेला लष्करी हस्तक्षेप संपुष्टात येत असल्याचं ते म्हणाले. आशियाई क्रीडा स्पर्धांच्या 12व्या दिवसाची सुरुवात भारतानं आज पदक तालिकेत आणखी भर घालत केली. भारतानं आज नौकानयन प्रकारात पहिलं पदक पटकावलं. मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरीसिंकल नोबल या जोडीनं पुरुषांच्या स्किफ प्रकारात रौप्य पदक मिळवलं. तिरंदाजीत पुरुष गटाच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिरत्नम तिरुमुरू यानं कांस्य पदक पटकावलं. स्क्वॉशमध्ये महिलांच्या सांघिक उपांत्य फेरीत भारताला हाँगकाँगकडून 1-2 असा पराभव पत्करावा लागला आणि भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. सेपकट क्रॉ या खेळात पुरुषांच्या क्वाड्रंट प्रकारात भारतानं व्हिएतनामचा 2-0 असा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला, त्यामुळे भारताचं अजून एक पदक निश्चित झालंय. हॉकीमध्ये पुरुष गटाच्या उपांत्य फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे, तर भारतीय महिला हॉकी संघानं चीनविरुद्ध होणाऱ्या सुवर्णपदकाच्या सामन्यात आधीच आपलं स्थान निश्चित केलंय. क्रिकेटमध्ये गतविजेता भारत पुन्हा मैदानात उतरणार असून श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा अंतिम फेरीतला सामना पाकिस्तानशी होणार आहे. भारताच्या पदकांची एकूण संख्या 63 पोहोचली असून त्यात 10 सुवर्ण, 22 रौप्य आणि 31 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारत सध्या पदक तालिकेत 8व्या स्थानावर आहे. कर्नाटकचा किनारपट्टी भाग केरळ, माहे, तमिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये देखील जोरदार पाऊस पडेल, तर रायलसीमा, आंध्र प्रदेशचा किनारपट्टी भाग, ओदिशा, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयमध्येही वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. गेल्या शतकभरात विविध पातळ्यांवर बदल होऊनही केंद्रीय लोकसेवा आयोगाची विश्वासार्हता आढळ राहिल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. बँकर्स बुक्स एव्हिडन्स ऍक्ट 2026 आजपासून लागू. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात 9 जण ठार, 11 जखमी आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नौकानयनात भारताला रौप्य पदक, एकूण पदक संख्या 63. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत. शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आज मारुती पाटील यांचं सतारवादन आपल्याला ऐकवत आहोत. सतारीवर राग शुद्ध सारंग विलंबित आणि द्रुतगत तीन तालात आहे. त्यांना तबल्याची साथ कौस्तुभ दिवेकर यांनी केलेली आहे. ऐकूया मारुती पाटील यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग.

मारुती पाटील यांनी सतारीवर वाजवलेला राग शुद्ध सारंग श्रोतेहो आत्ता आपण ऐकलात. त्यांना तबल्याची साथ कौस्तुभ दिवेकर यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.

प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3 वाजतायत. आता प्रादेशिक बातम्या.